सुप्रभात श्रोते हो, एफ एम मंत्रा 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 11 जून 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

रक्तस्मरण निसर्ग हे देवी उपासने महाराज यांच्या स्वरातील स्तोत्र आत्ताच आपण ऐकलात. प्रसारित करीत आहोत भूपाळी रवींद्र साठे मुखकर महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ही भूपाळी. संगीतकार श्री रामचंद्रन.

मंगल प्रभूती या कार्यक्रमात यानंतर स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा. संत ज्ञानेश्वरांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.

कार्यक्रमातल्यानंतर स्वयंही पटेंत जितेंद्र अभिषेक यांचा संत तुकारामांची ही भक्तिगीत रचना संगीतबद्ध केली आहे शंख नील यांनी.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आता प्रसारित करत आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात राजेश जाधव यांनी लिहिलेलं हे धम्मपद, संगीतकार आनंद शिंदे.

गीता प्रसारित करत आहोत हिंदी भक्ती गीत रचना आशा भोसले यांच्या स्वरात, गीतकार भरत व्यास आणि संगीतकार बाबू सिंह।

मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत साने गुरुशी यांनी लिहिलेली हे देशगीत. संगीतकार कानू घोष. समहस्वरातील देशगान आता प्रसारित करत आहोत गीतकार साने गुरुजी, संगीतकार कानू घोष.

सानेगुरुजी यांची ही देशभक्ती गीत रचनाता सपन ऐकलीत. संगीतकार कानू घोष समूह स्वरातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला 102.9 MHz वर.

हॅलो वीण. बरोबर ओळखलं. डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 49 59 01. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0242 49 59 01.

आकाशवाणीच्या बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये विषय आहे वनशेती. संकलन आणि निवेदन आहे कल्याण शेळके यांचं.

राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, साग हे एक पर्णझडी झाड असून ते होबोनेशी या कुळात मोडते. साग वृक्षास उष्णकटिबंधातील आर्द्र आणि गरम हवामान अधिक मानवते. ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान 200 सेंटीमीटर असते तिथे साग चांगला येतो. सागाची वाढ सुपीक उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगली होते. मराठवाड्यातील डोंगर उताराच्या जमिनीत साग चांगला येतो. चिबड, पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीत सागाची लागवड ही करू नये. भौगोलिक प्रदेशात सागास पोषक हवामान आणि उत्तम निचऱ्याची जमीन आहे. तिथे सागाचे बी पावसाळ्यात उगवते आणि रोपे येतात. सागाची अभिवृद्धी बियापासून करतात. सागाची फळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पक्व होतात. अशी पक्व फळे सरळ वाढणारी आणि निरोगी वृक्षापासून गोळा करावीत. 1 किलो वजनात 2 ते 3 हजार बी असते. त्याची उगवण शक्ती 50 ते 60% एवढी असते. बी वाफ्यावर टाकण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. बियावरचे आवरण कुजून जाणे किंवा यांत्रिक पद्धतीने घासून काढून टाकणे आवश्यक असते. ह्यामुळे बियात पाणी शिरण्यास आणि बी उगविण्यास सोपे जाते. बीज प्रक्रिया म्हणून बी प्रथम शेणाच्या पाण्यात 3 दिवस

0: दिवस विजत ठेवावे आणि त्यानंतर तीन दिवस उन्हात वाळवावे. अशा प्रकारे 8 ते 10 वेळा करावे म्हणजे बियांचे कवच कुजून निघून जाते आणि बी उगविण्यास मदत होते. रोपवाटिका चांगल्या जमिनीवर करावी. रोपवाटिकेची जमीन उत्तम निचऱ्याची सपाट असावी आणि माती पोयट्याची वालुका मिश्रित असावी. गादीवाफ्याचा आकार 10 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच एवढा असावा. 2 वाफ्यात 1/2 मीटर अंतर सोडावे. गादीवाफ्यावर बी ओळीत टाकावे. 2 वळीत 15 सेंटीमीटर अंतर सोडावे. 1 किलो बियापासून आसपास 500 ते 1000 रोपे मिळू शकतात. शेती प्रथम नांगरून मोगरून वखरून स्वच्छ करावी. सागाची सलग लागवड करण्यासाठी 2 बाय 2 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डा जमिनीच्या वर 15 सेंटीमीटर पर्यंत भरावा म्हणजे पाऊस पडल्यानंतर मिश्रणाची पातळी जमिनीबरोबर येईल. पाऊस पडल्यानंतर लागवडीस सुरुवात करावी. ह्याकरिता 1 ते 2 सेंटीमीटर जाडीचे स्टंप निवडावेत आणि ते खड्ड्याच्या मधोमध छिद्रात लावावेत आणि दोन्ही बाजूंनी माती दाबून घ्यावी व ज्या योग्य त्यात हचा राहणार नाही. स्टंप लावताना मुळाचा संपूर्ण भाग जमिनीत गाडावा आणि जमिनीवर फक्त 2 सेंटीमीटरचे खोड राहील याची काळजी घ्यावी. पिशव्यातील रोपांची लागवड करावायची असल्यास रोपाचा मुळाचा भाग जमिनीत गाळून रोप चांगले लावावे. अशा प्रकारे लावलेले स्टंप 15 ते 20 दिवसात फुटतात. लागवडीनंतर 1 महिन्याने तूट भरून काढावी. वही जमिनीत पिकाखालील क्षेत्रातही साग लावता येतो. त्याकरिता 5 बाय 2 मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत म्हणजे सागाच्या 2 वळीत आंतरपिके घेता येतात. रोपाभोवतालची निंदणी करून आळे तणविरीत करावे आणि गरजेनुसार पाणी द्यावे. आळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी प्रत्येक आळ्यात 1 किलो गव्हाचा भुसा पसरवून आच्छादन करावे. सागाच्या झाडांची वाढ चांगली व्हावी म्हणून लागवडीच्या वेळी खताशिवाय दुसऱ्या वर्षीच्या पावसाळ्यात 150 ग्रॅम युरिया, 150 ग्रॅम म्युटो पोटॅश आणि 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येक झाडास द्यावे. तिसऱ्या वर्षीच्या पावसाळ्यापासून खताची मात्रा दुप्पट करून 2 हप्त्यात समान विभागून द्यावी. बरे तर शेतकऱ्यांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.
1: आजच्या कृषीवाणीमध्ये वनशेती या संदर्भातील माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं कल्याण शेळके यांचं. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 6:45 आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. या दोन्ही कार्यक्रम क्रमशः आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
1: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत, तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर जवळपास जे काही मूत्ररोगतज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोगतज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो, मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये काही आम्हाला पाल्पेबल नोड्युल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात, तर ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो PSA रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन, हा एक महत्वाचा रिपोर्ट आहे. हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षानंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत याच्यामध्ये सगळीकडेच PSA एक रिपोर्ट केला जातो, ज्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गाठमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो, ज्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते, ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचं आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर ही एक सर्वात महत्वाची तपासणी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी MRI ही करून घेतो, सोनोग्राफी

0: प्रत्येक रुग्णामध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत, MRI आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये सिटी स्कॅन करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे, तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
1: तर आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत, तर स्टेज 1 आणि स्टेज 2 याला काय ट्रीटमेंट केली?
0: हे बघा, स्टेज 1 आणि स्टेज 2 जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाथीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, तर अशामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
1: हा, म्हणजे यात सर्जरी हा
0: मुख्य भाग आहे, जर तो लोकलाइज म्हणतो आपण स्टेज 1 आणि स्टेज 2 आहे आणि बाकीही त्याची लॉन्गेविटी, पेशंट फिट आहे सर्जरीसाठी, पहिला ऑप्शन जो दिला जातो तो सर्जरीचा दिला जातो. जर पेशंट फिट नाही आहे सर्जरीसाठी किंवा आजार जवळपास पसरलेला आहे थोडाफार आणि पेशंटला ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे असंही काही काही रुग्णांमध्ये राहते, तर अशा रुग्णांमध्ये मग आम्ही पेशंटला दुसराही ऑप्शन देतो ज्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे, तर बाहेरूनच मग रेडिएशन दिलं जाते आणि याचेही आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये उत्तम रिझल्ट आलेले आहेत. तर हा एक अल्टरनेटिव्ह आहे आणि काही रुग्णांमध्ये हा प्रायमरीही राहू शकते जर आजार जर लोकली पसरलेला असेल तर.
1: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटला तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं की किमो पण दिलं जाणार, तर यात फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला किमो दिलं?
0: नाही नाही, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला जसं मी सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे ही प्राथमिक ट्रीटमेंट आहे, काही रुग्णांमध्ये आम्ही रेडिएशनही याला देतो.
1: स्टेज 3 आणि 4 ट्रीटमेंट बद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर याविषयी सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग तिसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत, तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
2: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक सीबीडी वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टींशी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
1: बरोबर.
2: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलात

0: तील जैवविविधतेचे संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
1: खूप छान मॅम.
0: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देत आहोत. आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट ऍक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
1: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
1: तर स्थानिक अनुभव आणि जागतिक विचार यांची सांगड घालत दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन एक सक्षम, संवेदनशील आणि शाश्वत भविष्य घडवत आहेत. तर श्रोते हो, यासह आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: परीक्षकांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
1: हो मा,
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
2: FM 102.9.

निघाल्यानंतर ठीक 7 वाजता आपण एक शकाल नमस्कार बीड सादर करते योगीराज बच्चे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू 7:40 आपण ऐकू शकाल भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम त्यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी ठीक 8:40 समन्वयित कार्यक्रम साने गुरुजी स्मृती दिन आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू

सगळे ठीक आहे. 10 वाजता एक फिल्म हा कार्यक्रम 10:25 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ 10:30 आणि कॉलेज कॅम्पस वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर सागर कुलकर्णी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत सादर करते योगीराज बच्चे आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. सकाळी ठीक 11:45 या वेळेमध्ये गात रहे मेरा दिल. दुपारी 11:45 आणि मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. दुपारी 12:00 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. दुपारी 1:30 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 1:40 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा. दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 3:10 आणि सायंकाळी 5:30 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. त्यानंतर 5:30 ते 6 या वेळेत युववाणी, 6 ते 7 आकाशवाणी महाराष्ट्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. पावणे 9:00 समाचार संध्या, 9:00 News@9 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:15 ते 10:11 या वेळेमध्ये विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा. 11:00 हिंदी समाचार, 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 11:10 सरकारची 12 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध विषयांवर NST आकाशवाणीद्वारे विशेष मालिकेचे प्रसारण. त्यानंतर सभा समाप्ती. आकाशवाणीचंही बीड केंद्र आहे, सकाळचे 7:00 आहेत प्रसारित करत आहोत. नमस्कार बीड, सादर करते योगीराज बच्चे. नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. मान्सूनपूर्व पावसात केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाची पाणी पातळी वाढली. धरणामध्ये 9.697 दल घमी पाणी वाढले. जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीच्या बैठक शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक तालुका आणि शाळानिहाय आधार शिबिरांचा एक मास्टर प्लॅन तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत गेवरे

तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवत चकलंबा ग्रामपंचायत पहिली. अंबाजोगाई उपविभागात अतिभारित आणि अवैध मालवाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम सुरू. यवतमाळची दोन पथके दाखल. आता बातम्या सविस्तर. लातूर, धाराशिव आणि बीड हे मराठवाड्यातील तीन जिल्हे, त्याचबरोबर लातूर महानगरपालिका, अंबाजोगाई, कळंब, थारूर या तीन नगर परिषद आणि केज नगरपंचायतीसह 20 पाणी पुरवठा योजनेमार्फत 61 गावाच्या नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या केज तालुक्यातील धिरेगाव येथील मांजळा धरणात यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे 9.697 दलदंडी पाण्याची वाढ झाली आहे. दरम्यान सोमवार 9 जून रोजी सकाळी उपयुक्त पाणी साठा 87.567 दलभूमी इतका वाढला असून तो एकूण क्षमतेच्या 22.86% आहे. बीडातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक तालुका आणि शाळानिहाय आधार शिबिरांचा एक ठोस मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश दिले. ज्या शाळा 15 जूनपासून नियमित सुरू आहेत त्याच ठिकाणी या विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. वय 5 आणि 15 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण करण्यावर विशेष भर दिला जावा. महिला आणि बाल विकास शिक्षण, भारतीय टपाल खाते, जिल्हा आरोग्य विभाग यासह सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून हा मास्टर प्लॅन अंमलात आणण्याचे आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत गेवरे तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून चकलंबा या ग्रामपंचायतीने सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. या ग्रामपंचायतीने स्वतःच्या स्वनिधीतून विविध विकासात्मक कामे केली असून त्यात गावच्या विकासासाठी स्वतःच्या निधीतून 9 लाख रुपयांचे सिमेंट काँक्रीट रस्ते पूर्ण केले आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये रस्ते बांधून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि प्रवास सुलभ केला आहे. स्थानिक निधीचा योग्य वापर करून गावाला विकासाची नवी दिशा दिली आहे. यामुळे चकलंबा ग्रामपंचायत पायाभूत सुविधांमध्ये अव्वल ठरली. राज्याच्या परिवहन आयुक्त निर्देशानुसार राज्यभरात अतिभारित आणि अवैध मालवाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध येत्या 19 जून 2026 दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची 2 विशेष तपासणी पथके दाखल झाली आहेत. अंबाजोगाई कार्यक्षेत्रातील 6 तालुक्यांमध्ये विशेष वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. निर्धारित वाहन क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी तसेच मोटर वाहन कायदा आणि नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आढळून आल्यास संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली. आणि शेवटी दिनविशेष. 11 जून हा दिवस जागतिक स्तरावर विविध घटनांसाठी स्मरणात राहतो. 11 जून हा दिवस जागतिक खेळ दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी इतिहासातील अनेक महत्वाच्या घटना घडल्या. 11 जून 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला. 1997 रशियन बनावटीची सुखोई 30 केही विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली. थोर मराठी लेखक, कवी आणि समाजसुधारक साने गुरुजी यांचा स्मृती दिन पाळण्यात येतो. याच माहितीबरोबर आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवितोय. नमस्कार. लेखन सौजन्य दिनेश लिंबेकर, पत्रकार बीड, सादर करते योगिराज बच्चे. नमस्कार बीड हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन सौजन्य दिनेश लिंबेकर, पत्रकार बीड, सादर करते योगिराज बच्चे. वाचक स्वर प्रीती सवाई. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.

गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0424-29-59-01. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0424-29-59-01.

आकाशवाणी बीड केंद्राचे प्रसारण पण ऐकत आहात. श्रोतव्यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं पंतप्रधानांचं एनडीएच्या बैठकीत आवाहन. सर्वाधिक काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिनंदन. देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांकडून शुभेच्छा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात मे आणि जून महिन्यात गारपिटीमुळे बाधित फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश. आणि बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या बैठकीला ते संबोधित करत होते. एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले,
1: एनडीए सरकार राष्ट्रहित में कोई भी काम करने से पीछे नहीं रही और हम सभी को इस बात पर गर्व है. मैं आज देश को फिर आश्वस्त करूंगा, देश हित के बड़े फैसलों का यह सिलसिला और भी तेज होगा, तेज गति से आगे बढ़ेगा. साथियों, बीते 12 वर्षों में देश ने जो कुछ हासिल किया वो दुनिया देख रही है, लेकिन अब हमें अपनी दृष्टि आगे की ओर रखनी है. हमें 2047 के लक्ष्य को देखते हुए उस लक्ष्य को पूरा करने के लिए अपनी स्पीड को और बढ़ानी होगी.
0: दरम्यान, सर्वात प्रदीर्घ काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानेही काल एका विशेष ठरावाद्वारे त्यांचं अभिनंदन केलं. मोदी यांनी पंतप्रधानपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा

3398 दिवस या पदावर राहण्याचा विक्रम मोडला. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र

असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. दरम्यान राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 2020 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काही अटी लागू असल्या तरी बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा मर्यादित असला तरी राज्यात खतांची टंचाई नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मे आणि जून 2026 या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात एका आढावा बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी असं त्यांनी सांगितलं. मे आणि जून या कालावधीत राज्यात 27 जिल्ह्यांमध्ये 61,004 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून त्यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही भरणे यांनी सांगितलं. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केल्याचंही पुरी यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जागतिक नेत्रदान दिन काल पाळण्यात आला. यानिमित्तानं नेत्रदानाविषयी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथल्या 3 युवकांनी दृष्टीबाधितांना डिजिटल दृष्टी देणारं लेट सी नावाचं एक मोबाईल अॅप विकसित केलं आहे. शौनक सावरगावकर, श्रीनिवास खिस्ते आणि डॉ ओजस मुंदडा अशी या 3 युवकांची नावं असून त्यांची सविस्तर मुलाखत आपण आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी या कार्यक्रमात उद्या 12 जून रोजी सायंकाळी 5:30 ऐकू शकता. धाराशिव इथं ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दृष्टीदिन सप्ताहाचं उद्घाटन काल झालं. यावेळी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून अंधत्व निर्मूलनासाठी जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं. राज्य शिक्षण मंडळाची 10वी-12वीची पुरवणी तसंच श्रेणी सुधार परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 24 परीक्षा केंद्रांवर 5,819 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात 10वीची परीक्षा 16 ते 30 जून दरम्यान तर 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. बीड जिल्ह्यात 15 जून पासून शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्यावती करण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. ते काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. शाळा सुरू होण्यापूर्वी तालुकानिहाय आणि शाळानिहाय आधार शिबिरांचा एक मास्टर प्लॅन तयार करावा. ज्या शाळा 15 जून पासून नियमित सुरू होत आहेत त्याच ठिकाणी या विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात यावं असं त्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातले शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचं बैल वीज कोसळून दगावल्यानं त्यांना त्यांच्या पत्नीला जोखडाला झोंपण्याची वेळ आली होती. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवस्थेची दखल घेतली आणि काल अवघ्या काही तासात या कुटुंबाला बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यामुळे खरीप हंगामासाठी मिळालेली कामं पूर्ण करण्याची चिंता दूर झाली असून मिळालेली कामं चांगली होतील असं समाधान या कुटुंबाने व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्र अद्यावत करून पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक

मेघना कावली यांनी दिले आहेत। यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्र गाव पातळीवरच उपलब्ध होणार आहेत। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। ते काल लातूर इथं बोलत होते। महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी निवडणुकीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या हस्ते काल वृक्षारोपण करण्यात आलं। जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस टी अडकिने यांच्यासह इतर न्यायिक अधिकारी यावेळी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली। 29 मे पासूनच्या या कारवाईत आतापर्यंत 142 आरोपींना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत। सध्या जिल्ह्यात 239 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। जालना जिल्ह्यात 83 टँकर, धाराशिव जिल्ह्यात 17, नांदेड 14, परभणी 11, बीड 10, लातूर 3 तर हिंगोली जिल्ह्यात 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। मराठवाड्यात बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। या तीनही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं पंतप्रधानांचं एनडीएच्या बैठकीत आवाहन। शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। आणि राज्यात मे आणि जून महिन्यात गारपीटीमुळे बाधित फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: ओ मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काय खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
5: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत श्रोते. यानंतर ठीक 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित कराल?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडला आहे तो दोन कारणं

0: त्याच्यामुळं एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये. आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे. तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. गेल्या अनेक शतकापासूनचा हवामान बदल बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे. हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल, अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली. आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे. आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे. म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे. अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे.
1: जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
0: प्रामुख्यानं आता पाहिलं आपण म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनो संकट उभं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत. त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा पडताना चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याकडे बदल दिसतील. याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो आहे त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबारी पेरणी करण्याची वेळ येते. अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात. ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं. आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं. असे अनेक अंगांना शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरू होतं, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत. दिसून आलेलं आपल्याला
1: हो. आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो.
0: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते. त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत, पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत.
1: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेले त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
0: अगदी बरोबर आहे की आता आपण जसं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपला परिणाम कळत आहे आता, म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतो, भूगर्भावर काय होतो, भूगर्भातले पाण्यावर काय होतो, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपला. आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेलंही आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणार नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो, असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याच्या सुरुवातीपासून चालू होतं, म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्याआधी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं, हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. म्हणजे शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी, ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन, ह्या संपूर्ण सायकल जे म्हणू आपण त्याला, यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल, असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला CRT म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं CRT, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट

0: टेक्नॉलॉजी अशा सीआरटी आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा.
0: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भुसभुशीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे त्यावर पाऊस आला की पेरणी करा. ही झाली पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला, कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्याच भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण, तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतो मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थानी जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भावले जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे एक केल्यानंतर मग आम्ही विचार करतो होतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही का, ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की जी म्हणजे जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः, कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो. आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू कमी कमी करत्या, हळूहळू कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणतीही घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये, त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृसंधारणावर भर देतो आहे, तोही तिथं मग पहिले सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते, पूर्व मशागतीचं पहिले ते काही टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्रावर टोकन करा, म्हणजे कमीत कमी हळूहळू झाले तुमची, आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा, म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीनं काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळेला मग ज्याकडे पाणी सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंब आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंब केल्यामुळे काय होतं की एक तर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो, आणि ज्यावेळेला खंड पडतो जसं की या वर्षी शक्यता आपला येल देणं होण्याची, त्यावेळेला पावसात खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्ही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणारं हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. श्रोतेहो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय. आणि शेतकऱ्यांना

त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात.
1: आकाशवाणीच्या बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. श्रोते आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता प्रसारित करत आहोत.

0: जरा।
1: हॅलो वेड, बरोबर ओळखलं। डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय। हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय। तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर

29 59 01 कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी, हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी, मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 0242 29 59 01.

आणि आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. मंडळी, आज या कार्यक्रमामध्ये स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. नीती राखवे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

सुरेश वाडकर यांनी गायलेली, नितीन आखू यांची भावगीत रचना आपण ऐकलीत. संगीतकार श्रीधर फडके. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. मंडळी कार्यक्रमात आता स्वर आहे आशा भोसले यांचा. शांता शेळके यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

0: 20. If you update your skills in White Collar Circle, this is the best. This is the best of times. And finally, human contribution to global warming, highest ever in 2025, says an annual study called Indicators of Global Climate Change. The findings are a further reminder to the rapidly rising global temperatures, writes the Indian Express. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to chair 11th Governing Council meeting of Niti Aayog in New Delhi today. Prime Minister says lifting more than 25 crore people out of poverty during past 12 years of NDA government shows that its policies are correct and moving in right direction. Indian Chamber of Commerce plans to channel investments worth 1 lakh crore rupees into West Bengal. IMD forecasts heavy rainfall in places over northeast, sub-Himalayan West Bengal, Odisha, Kerala and Mahi today. US military strikes multiple targets in Iran in latest escalation of tensions in West Asia. And Prime Minister Modi praises performance of Indian sportspersons and urges the nation to set ambitious targets for Olympics. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
3: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
4: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन। पश्चिम बंगालमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना। पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार। वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू। आता सविस्तर बातम्या। भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला। जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला। नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं। या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे। योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं। इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं। देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं। एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं। या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे। पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले। गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या। मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
5: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य,

0: देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देव या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
1: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत @2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित 10व्या बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारामध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं होतं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3र्या टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3र्या टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सात

0: सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या तिन्ही देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे, तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. साने गुरुजी आणि अमरणे. निवेदन विजया पंडित नाटकर. संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
3: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृती दिन. साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं. साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश. खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी. अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. 1930 त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं.

0: श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
1: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4.5-5 वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर, की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरी सर्व अण्णा म्हणत असतो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय. तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाहीत. आपला अण्णा जेलमध्ये आहे. तेव्हा दुरान्वयानं गुरुजींचा परिचय माझा जो झाला तो असा झाला, आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे 4th पर्यंत शिकले. आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं, सीमेवरचं, आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले, कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 मध्ये जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते, तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले. आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना आम्ही दादा म्हणत असतो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा माझा परिचय, हा सहवास ज्याला म्हणावं, जवळचा खूप. तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत, आणि समोर विशाल असा समुद्र, अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे, आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत, मला गोष्टी सांगत, समोर विशाल असा तो समुद्र, त्याच्या लाटा उचंबळत असत. आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे. आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला, पण अण्णा माझा हात हळू दाबायचे आणि म्हणायचे, बाळात वजन लहान आहे, मोठी होशील तेव्हा कळेल. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे, एक विश्वास, एक आधार, एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 महिन्यात राहायला मिळाला, की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं, ते दौऱ्यावर सतत असत. 47 मध्ये पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं, तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 महिने सतत महाराष्ट्रभर फिरत होते. आणि अधूनमधून कधीतरी घरी यायचे, तेव्हा सहवास. पंढरपूरला त्यांचं उपोषण होतं, तेव्हा अप्पांबरोबर म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले होते. आणि चंद्रभागेच्या नदीत पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती, ती मला अजून अशी अंधुक आठवते. आणि मी त्या वाळूत बसून पेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंचं, आणि त्यांचा तो असा बुलंद असा आवाज, तर तो अजून कुठंतरी असा कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडत आहेत. आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य, ते समोरून गेलं नाही, आणि अगदी अशक्त झालेले असे साने गुरुजी, अशी पुसटशी अंधुकशी आठवण.
0: श्रोते हो, 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं, त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात,
1: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते. तेव्हा फार छान वाटलं की आता पेपर मध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय, प्रिय सुधा, असं त्या वयाच्या मुलांना साहजिकच अगदी आनंद वाटेल ना, की पेपर मध्ये आपलं नाव आलं, साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं. पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही, परंतु आवडायचं, ते पत्र वाचायला मला आवडत असत. मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे, शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं. आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका, आणि ती पत्र थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं.

0: असतं किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन. अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्रे. ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने पाठवली असती, पण ती साऱ्या माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावी. आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते, संस्कार करू इच्छित होते, जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील, ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार. आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये आपण आणत होते एक योगायोगे हे पत्र छापायला सुरुवात केली. पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर एक वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला. 11 जून 1950 ला गुरुजी वारले. शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसजशी वाचते तेव्हा मला पुष्कळ असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं काही लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं. म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही, पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्र जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत, मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल, ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये लाचलुचपत आहे, त्याची अपार चिंता त्यांना होती. आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटले की या देशाचं कसं व्हायचं, सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं, नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो. आज भारताला अन्न वस्त्र होऊनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे. प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहे. तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती.
1: अमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मात्र पूर्ण शेणाने सारवावं लागायचं. ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची. आईला सांगायचं मी आलोय, आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे बाळायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही, माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
3: गुरुजी व अमळनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्या काळी 625 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होत, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला. गुरुजी

0: येणं येत होत. बऱ्याचशा बेचाळीसच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला, तर त्याचीही भूमिगत लोक पिंगळवाडीमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगायोगाने यशवंतराव चव्हाण इकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसा चालू आहे वगैरे वास्तुपुस्तक केली. अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजेण्यामागे आमच्या येथील एक धडपण, त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना,
2: मी साने गुरुजींच्या सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 ला धुळे जेलमध्ये होते. एवढ्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून हाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 SP कॉलेजमध्ये BA केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर MA केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंबनेरच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग झाले आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंबनेर प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्षे मुठ्ठे गल्लीत वसंतराव मुठ्ठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली. म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेसमध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळगत गाणी शिकवत. मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते. त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तका लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना,
3: भगवद्गीतेच्या 16 अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव. या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी निसमृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान निकलामय प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव

0: व बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत, नाही भेणार आम्ही मरणाला, जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला, जनमनात गांधी संचरला. कधी सांगत, स्वार्थाची करुणी होळी, छातीवर झेलू गोळी, करू मृत्यूशी हो खेळी, मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM 102.9 MHz वर। यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।

0: आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म. पण त्यापूर्वी हा जाहिरात संदेश.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: रसिक श्रोते, आजच्या एक ही फिल्म या कार्यक्रमावरील चित्रपट आहे अमर प्रेम. आज या कार्यक्रमामध्ये अमर प्रेम या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीस किशोर कुमार यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार RD बर्मन, आणि चित्रपट अर्थात अमर प्रेम.
4: ए आनंद बाबू, तुम्ही चुप क्यों? की दुख?
5: कोई भी दुख नहीं.
4: ए दुख है शाला, हम तो झूठ नहीं बोलो. बोलो बोलो बोलो, सुनाओ सुनाओ.
5: नटोलाल जी, क्या सुनाओ?
4: अरे सुनाओ, क्या हुआ?
5: सुनाओ.
6: ये क्या हुआ, कैसे हुआ,

रसिक हो, एक ही फिल्म या कार्यक्रमामध्ये आजचा चित्रपट आहे अमर प्रेम. किशोर कुमार यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकत आहात. संगीतकार आर डी बर्मन.

कार्यक्रमात यानंतर स्वर आहे एस टी बर्मन यांचा, गीतकार आनंद बक्ष आणि संगीतकार आर टी बर्मन.

एस डी बर्मन यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकत होता. संगीतकार आर डी बर्मन आणि चित्रपट अमर प्रेम एक ही फिल्म या मालेमध्ये आपण ऐकत आहात अमर प्रेम या चित्रपटातील काही गीत. आणि आता प्रसारित करीत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात.

मझधार में जो नैया डूबे उसे माझी पार लगाए, जो नैया माझी डुबाए उसे कोण बचाए। वाह, किती सुंदर गीतरचना, आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकत होता किशोर कुमार यांच्या स्वरात। आणि मंडळी, एक ही फिल्म या कार्यक्रमातील ही शेवटची पेशकश लता मंगेशकर यांच्या स्वरात।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आर डी वर्मन आणि चित्रपट एक ही फिल्म. या गीताबरोबरच एक ही फिल्म हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. एफ एम प्रसारण सेवेचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 10:25 झालेत प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे.

0: घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे। आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748। आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135।
1: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आत्ताच आपण ऐकलात। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे, FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर। सकाळचे 10:30 झाली, प्रसारित करत आहोत कॉलेज कॅम्पस। वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयी प्राध्यापक डॉ सागर कुलकर्णी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आता प्रसारित करत आहोत आमच्या कॉलेज कॅम्पस या सत्रात। सादर करते योगीराज बच्चे।
2: कॉलेज कॅम्पस। कॉलेज कॅम्पस।
3: हॅलो फ्रेंड्स, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते।

0: मित्रमैत्रिणींनो, आकाशवाणीच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मागच्या भागामध्ये आपण कृषी क्षेत्रात, शिक्षणात, करिअरच्या विविध दिशा आणि संधी यावर चर्चा केली होती आणि आजच्या या भागामध्ये आपण वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून करिअरच्या दिशा आणि संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी प्राध्यापक डॉ सागर कुलकर्णी हे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत. त्यांचा गेली 10 वर्ष या क्षेत्रात अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी यामध्ये संशोधन केलेली आहेत, त्यांची संशोधन प्रसिद्ध आहेत आणि विविध व्याख्यानं सुद्धा ते देतात. त्यांच्या याच सगळ्या अनुभवाच्या शिदोरीचा फायदा आज आपण आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात करून घेणार आहोत. तेव्हा कुलकर्णी सर, तुमचं आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: विद्यार्थ्यांमध्ये खूप एक गोंधळाची स्थिती असते की मी विज्ञान शाखा घेऊ का मी वाणिज्य घेऊ का मी कला घेऊ का अजून कुठे पॉलिटेक्निक सारख्या डिप्लोमाकडे वळू, अशी खूप गोंधळ असतात. याच अनुषंगाने आमची जी सिरीज आहे, सुरुवातीचा प्रश्न असा आहे की वाणिज्य व व्यवस्थापन शाखेची ओळख जर करून घ्यायची असेल तर ती कशी करून देता येईल?
1: मॅडम, प्रश्न खूप छान आहे तुमचा सुरुवातीचाच. आज आपण बघायला गेलं तर जग ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे आणि आपण बघायला गेलं तर आपल्या ज्या गरजा असतात, माणसाच्या गरजा, ह्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत आपण असंख्य आपल्या गरजा असतात आणि त्या गरजा भागवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मग झालंय काय की आजच्या ह्या जगाच्या सगळ्या मोठ्या

0: बाजारपेठेमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला आपल्या ज्या गरजा होत्या त्या गरजा ग्रामीण भागातच सगळ्या गरजा पूर्ण व्हायच्या, म्हणजे गावं स्वयंपूर्ण होती. पण पुढे पुढे वस्तू आणि सेवांचा व्यापार वाढताना आपल्याला जाणवला, म्हणजे काय की मुक्त व्यापार धोरण हे आपल्याकडे 1991 पासून यायला सुरुवात झाली आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना यांच्यामध्ये सुद्धा खूप सारी धोरणं बदलत गेली. जे देश कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त चांगलं उत्पादन निर्माण करतील त्या देशातल्याच वस्तूंना सेवांना अधिक मागणी जगभरातून व्हायला लागली. आणि मग आपल्याला गरजा भागवायच्या असतील, ह्या गरजा भागवणं हे वस्तू आणि सेवा निर्माण करणं, त्यांचा सातत्याने पुरवठा करणं यासाठी एक खूप मोठी सप्लाय चेन ही जगभरामध्ये उभी झालेली आहे. ग्राहकाला टिकवून ठेवणं, ग्राहकाला समाधान मिळवून देणं, ग्राहकाच्या समाधानासाठी सातत्याने वस्तू निर्माण करणं यासाठी वाणिज्य व्यवस्थापन शाखा ही सातत्याने जगभरामध्ये कार्यरत आहे. जागतिकीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि गरजा भागवणं आणि ग्राहक टिकवणं हे जेवढं गरजेचं आहे त्याच वेळी मध्यंतरीच्या काळामध्ये आणि आज सुद्धा नफा हाच केंद्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आधी विक्री केंद्रस्थानी होती, आज नफा केंद्रस्थानी आहे, ग्राहकांचं समाधान केंद्रस्थानी आहे. मग आज काय झालं की जगामधली स्पर्धा वाढली. ही स्पर्धा कशी आहे मॅडम, तर ही स्पर्धा गळे कापूस स्पर्धा आहे, ज्याला आपण मार्केटच्या भाषेमध्ये कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणतो. म्हणजे काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार, उद्योग, सेवा यांचा प्रभाव जनसामान्यांवर वाढायला लागला. आपल्या चालण्या बोलण्याच्या, जगण्या चालण्याच्या सवयी बदलल्या. आणि नंतर काय झालं, 1991 नंतर की दळणवळणाची क्रांती झाली, मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार सेवांमध्ये बदल निर्माण झाले. आज मागणी निर्माण केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये, ग्राहक निर्माण केला जातोय. आणि आपण जशी माणसं आहोत पण बाजारपेठेमध्ये आपण सगळी ग्राहक आहोत. आणि जग हे खेडं आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आज जर बघायला गेलं तर रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे किंवा ई बिझनेस आहे, ई फायलिंग आहे, ई एज्युकेशन आहे, ई लर्निंग आहे, ई मार्केटिंग आहे, ई पेमेंट आहे, सगळ्याच पद्धतीमध्ये बदल आपल्याला झालेले पाहायला मिळतात. वस्तूंच्या साठवणुकीमध्ये सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसतात. म्हणजे आफ्टर सेल्स सर्व्हिसेस, आधी काय होतं मॅडम, 80 दशकाच्या आधी फक्त सेल्स, फक्त विक्री होते. आज काय झाले, आफ्टर सेलिंग सर्व्हिसेसचा खूप मोठ्या प्रमाणात एक प्रवाह बदलताना आपल्याला दिसतोय. विक्री पश्चात सेवा आपण ज्याला म्हणतो, म्हणजे काय झालं, नफा ते ग्राहक समाधान हे आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: मग आता काय होतं की नवीन वस्तू कोणत्या आहेत, नवीन सेवा कोण देऊ शकतंय, नाविन्यता काय आहे, किंमत कशी नियंत्रित केली जाते, ग्राहकांचं समाधान कसं प्राप्त केलं जातं, अधिक अनुभव कुणाकडे आहेत, अधिक समाधान कोणती कंपनी किंवा कोणता उद्योग व्यवसाय देऊ शकतो, ह्या सगळ्यांकडे ग्राहकांचा ओढा असतो. बरोबर आहे, आपण पाहतो बाजारपेठेमध्ये. आणि मग मला मित्रांना सांगायचंय की ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे कार्यक्षम आणि कुशल मनुष्यबळाची प्रचंड मोठ्या प्रमाणात
1: गरज
0: आहे, नितांत गरज आहे. कौशल्यपूर्ण आणि कार्यक्षम, तुमच्याकडे क्षमता आहेत, तुमच्याकडे वेगवेगळी कौशल्य आहेत. कौशल्य म्हणजे काय, तर काम करण्याची कला. तुमच्याकडे इफिशियन्सी आहे, कार्यक्षम असाल, सक्षम असाल, तर तुम्ही या सगळ्या मनुष्यबळाची गरज या सगळ्या बाजारपेठेच्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये, उद्योगांमध्ये, सेवा क्षेत्रामध्ये या रचनेमध्ये आपल्याला लागताना पाहायला मिळते. आणि म्हणून ह्या आजच्या काळामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेमध्ये करिअरच्या संधी दिशांचा हा महामार्ग आहे, केवळ चिंचोळा मार्ग नाहीये, तर प्रचंड मोठ्या प्रमाणात उदंड अशा संधी आपल्याला या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात.
1: अगदीच आहे. तर आपल्याला आता फक्त अभ्यास निवडायचा आहे आणि हे क्षेत्र आपल्याला काबीज करायचं आहे, हे ध्येय आपण ठेवायला पाहिजे, एवढं नक्कीच आपल्या हातात आहे. जेव्हा आपण वाणिज्य व व्यवस्थापन या शाखेची आता ओळख करून घेतलेली आहे, ही ओळख करून घेताना आपल्याला स्वतःचा अभ्यास करणं पण एक महत्वाचं वाटतं. आजकाल कल चाचणी ही जी एक नवीन संकल्पना अस्तित्वात आलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो, तर ही कल चाचणी वाणिज्य व व्यवस्थापन शाखा निवडण्यासाठी कधी केली पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा होतो?
0: एकदम मूलभूत मुद्द्यावरती आपण आलोय मॅडम. बघा, आता तुम्ही म्हणालात की अभ्यासक्रम निवडताना स्वतःच्या क्षमता कुठल्या आहेत, स्वतःतले चांगले स्ट्रेंथ कोणते आहेत, विकनेस कुठले आहेत, त्यासाठी

0: आपल्याला स्वॉट अनालिसिस हे करणं आवश्यक असतं. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स,
1: SWOT.
0: हा, स्वॉट अनालिसिस ह्याला व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. आता तुम्ही जे म्हणाला की मुलांनी कल चाचणी कधी केली पाहिजे, तर मला वाटतं की आणि ती करून घेणं ही अपरिहार्य आहे. कारण पुढे जाऊन जर आपल्याला काही टक्के टोनपे बसले त्यापेक्षाही आपण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात, तर ती आपण पूर्व कल चाचणी आपण 10वी झाल्यानंतर आपण आपले तपासले पाहिजेत. कारण एकदम 10वी झाल्यानंतर तुम्हाला नवीनच क्षेत्र आहे वाणिज्य व्यवस्थापन. शालेय लेवलवर तितकीशी पार्श्वभूमी
1: नसते
0: जशी आर्ट्सची असते, विज्ञान शाखेची असते, तशी वाणिज्यची नसते. ती कल चाचणी करताना किंवा आपण कोणत्या आवडी आपल्या लक्षात घ्यायला पाहिजेत. कल चाचणी करत असताना समजा माझा कल हा हिशोब आणि कर प्रणाली
1: या टॅक्सेशन
0: राईट याच्यात जर आवड मला असेल तर मी CA किंवा BCOM करू शकतो. दुसरं मला व्यवस्थापनामध्ये रस असेल, समजा घरी किंवा शाळेमध्ये कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये मी पार्टिसिपेशन केलेलं आहे तर व्यवस्थापन केलेलं आहे
1: मॅनेजमेंट,
0: तर मी BBA MBA करू शकतो, BMS करू शकतो. समजा माझं माइंड माझ्या ज्या सगळ्या क्षमता आहेत त्या शेअर बाजाराकडे जर माझा कल असेल तर मी BFM बॅचलर ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा BSE NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे वेगवेगळे कोर्सेस ते पण मी करू शकतो. ही पण एक संधी आहे. कायद्याची जर आवड मला असेल तर मी BCOM विथ LLB करू शकतो. किंवा आजचा जो महत्वाचा कोर्स आहे ज्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत तो कंपनी सेक्रेटरी CS हा पण कोर्स आपण करू शकतो जर तुम्हाला कायद्याची आवड असेल तर. पुढे आहे आपल्याला जरा आकडेमोडीची किंवा टेक्नॉलॉजीची जास्त आपल्याला कल आपल्याला जाणवला तर आपण टॅली किंवा प्रगत एक्सेल किंवा ऍडव्हान्स टॅली, ऍडव्हान्स एक्सेल किंवा डेटा व्हिज्युअलायझेशन, फिनटेक नावाची पूर्ण वेगळीच स्ट्रीम आलेली, वेगळाच कोर्स आलेला, यासारखी कौशल्य आपण आत्मसात करायला हवीत.
1: बर,
0: तर मॅडम आता आपण बघायला गेलं तर बिझनेस अनालिटिक्स हा एक या कल चाचणीमधला महत्वाचा मुद्दा आहे.
1: अच्छा,
0: समजा एखाद्या विद्यार्थ्याला डेटा किंवा बिझनेस अनालिटिक्स हे क्षेत्र केवळ आता इंजिनिअरिंग पुरतं मर्यादित नाही तर ते आता वाणिज्य व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळूर या संस्थेने MBA इन बिझनेस अनालिटिक्स हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. जर तुम्हाला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये किंवा काही उद्योगातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी जर तुमचा क्षमता असतील तर त्याचा AIचा आपण प्रभावीपणे वापर करून त्याचं ज्ञान जर आपण घेतलं तर आपल्याला डेटा सायंटिस्ट, बिझनेस अनालिटिस्ट, मशीन लर्निंग तज्ज्ञ किंवा कन्सल्टिंग आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट अशाही करिअर संधी आपल्याला प्राप्त होऊ शकते.
1: जेव्हा आपण वाणिज्याचा विचार करतो तेव्हा अर्थातच मॅनेजमेंट आणि आपल्याकडे असलेला डेटाबेस याचं व्यवस्थापन हा एक अगदीच बेसिक मुद्दा म्हणता येईल. कारण हिशोब पुन्हा आपल्याकडचं जी माहिती येते, फीडबॅक पण आपण म्हणतो ते फीडबॅक, त्याचं अनालिसिस करणं, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या विषयांमध्ये येतात. खूप छान या प्रश्नातून आपल्याला कळालेलं आहे की आपल्याला काय निवडायचंय. फक्त स्वतःचा जो कल आहे तो जर आपण छान व्यवस्थित जाणून घेतला तर आप कुठलीही शाखा निवडताना गोंधळ होणार नाही हे मात्र नक्की. आता आपण कल चाचणी यावर बोललो तर पुढचा प्रश्न असा आहे की जर आता आपल्याला कळालेलं आहे की मला अमुक अमुक आवडतं तर त्यासाठी लागणारी कौशल्य आणि त्यातली करिअरच्या संधी याबद्दल काय सांगता येईल.
0: अच्छा मॅडम, या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल आपल्याला. वाणिज्य व्यवस्थापनामध्ये कॉमर्समध्ये आपल्याला मुख्यतः तीन संधी ह्या मात्र यशाचा महामार्ग मी जसं म्हणालो तशा तीन मुख्य संधी आपल्याला सांगता येतील. पहिली आहे पारंपरिक संधी, दुसरी आहेत व्यावसायिक आणि तिसरी आहे प्रोफेशनल व आपण ज्याला म्हणूया आंतरराष्ट्रीय काही कोर्सेस आपण जर केले तर नक्कीच आपण या बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये जे मोठे बदल होत आहेत त्या बदलांना आपण अनुरूप आपण कोर्सेस करून याच्यामध्ये वेगळे कौशल्य आपल्याला प्राप्त करणं हे खूप आवश्यक असतं. आता पारंपरिक कोर्सेसमध्ये जर सांगायला गेलं तर मुख्यतः 11वी 12वी कॉमर्सचा हा एक टप्पा आहे. त्याच्यानंतर पदवी हा 3 वर्षाचा एक टप्पा आहे आणि पदव्युत्तर MCOM वगैरे हा 2 वर्षाचा टप्पा आहे. हा तिसरा टप्पा आपण जर धरला. हे 3 पारंपरिक कोर्सेसचे टप्पे आहेत.

0: संधींचे. ह्या पारंपरिक जर आपण कोर्सेस केले ही पहिला प्रकार मी तुम्हाला सांगतोय, तर तरी सुद्धा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी वाणिज्य व्यवस्थापनामध्ये मिळतात. म्हणजे काय की बारावीला काही विषय शिकावे लागतात. अकरावी बारावी हे दोन वर्ष आपण बेसिक वर्ष आपण जर धरले, त्याच्यानंतर बीकॉमला प्रवेश घेऊन तुम्ही एफवाय एसवाय टीवाय केलं. आता तर सीबीसीएस पॅटर्न आहे, एनईपी 2020 आहे, प्रत्येक विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासक्रम शिकवले जातात.
1: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये आता तुम्हाला हवे तसे विषय तुमच्या डिग्री विषयांसाठी निवडता येणार आहे.
0: ती पण चॉईस आपल्याला दिलेली आहे. आणि काय माहिती का की यामध्ये सहा सत्र आहेत बीकॉम. या सहा सत्रांमध्ये बीकॉम ही खूप उपयुक्त पदवी आहे. आणि त्याचा जर आपण बीकॉमला असताना जर आपण खूप सखोल अभ्यास केला तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे काय सांगायचं मला, बीकॉम करत असताना आपल्याला जवळपास 10 व्हॅकेशन्स मिळतात. कसे 10 व्हॅकेशन्स? आता बघा, 2 वर्ष 12वीची आणि 3 वर्ष पदवीची, म्हणजे 10 व्हॅकेशन्स झाले उन्हाळा दिवाळी. या व्हॅकेशन्सचा आपण पुरेपूर जर वापर केला आणि त्या व्हॅकेशन्स मध्ये जर आपण टॅली, ऍडव्हान्स टॅली, सॅप अकाउंटिंग कोर्स जर केला, सिस्टीम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्शन इन डेटा प्रोसेस या सारखे जर काही टॅली सारखे प्रगत काही कोर्स केले, तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमची कार्यक्षमता सिद्ध करून आपल्याला ती वाढवावी लागते.
1: स्किल्स
0: तर ते आपल्याला अपग्रेड करावे लागतात. मग तुम्ही बीकॉम करताना तुम्ही काय शिकाल? आता काय झालंय की सगळ्याकडचे वर्क कल्चर बदलले, सगळ्याच कंपन्यांचं, कॉर्पोरेट फील्ड
1: आणि एआय आल्यापासून तर प्रचंड बदल.
0: मग आता तुम्ही बीकॉम करताना तुम्ही अकाउंट आहे, ह्युमन रिसोर्स आहे, टॅक्सेशन आहे, इकॉनॉमिक्स आहे, बँकिंग, इंटरनॅशनल बिझनेस आहे, एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट आहे, माहिती तंत्रज्ञान आहे,
1: ह्युमन रिसोर्स
0: आहे, ऑडिटिंग आहे, आणि मग इंडस्ट्रीयल लॉ आहे, मर्कंटाईल लॉ आहे, बिझनेस लॉ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकता. मग तुम्ही काळानुरूप विषयांचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही 2 भाषा शिकतात बीकॉम असताना, बीकॉम करत असताना. आणि तुम्ही खूप चांगल्या गोष्टी पदवीच्या पलीकडे जाऊन तुम्ही प्राप्त करू शकतात. हे करत असतानाच अजून 2 संधी उपलब्ध अशा होतात की रोजगार मिळू शकतात किंवा स्वयंरोजगार करू शकतात. आणि विशेष कौशल्याची नितांत आवश्यकता आपल्याला या ठिकाणी मला जाणवते. विशेष कौशल्य आपल्याला कोणते प्राप्त करायचे बीकॉम करत असताना, 11वी 12वी शिकत असताना? तर कम्युनिकेशन स्किल आहे, एबिलिटी टू वर्क ऍट मायक्रो लेवल आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे, एबिलिटी टू वर्क अँड इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, रिसर्च माइंड तुमचं डेव्हलप होऊ शकतं,
1: बरोबर,
0: तुमचा प्रेझेंटेशन स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायची आहेत. आणि या सगळ्या कार्यक्षमता सिद्ध करून कार्यक्षमता अपग्रेड ठेवायची. पण हे कसं होतं, तर मग तुम्हाला मल्टी फंक्शनल काम करावं लागेल, मल्टी टास्किंग करावी लागेल, मल्टी लिंग्वल काम करावे लागेल, आणि मल्टी कल्चरल एन्व्हायरमेंट मध्ये ऍडजस्ट करता आलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करते.
1: म्हणजे तुम्हाला तुमचं स्किल अपग्रेड पण करायचंय आणि तुम्हाला स्वतःला अपडेट पण ठेवायचं.
0: हे करत असतानाच तुम्हाला आपण प्लॅनिंगचं खूप महत्व आहे व्यवस्थापनामध्ये. मग असं म्हणतात की प्लॅन युअर वर्क अँड वर्कआउट ऑन युअर प्लॅन.
1: येस.
0: दुसरी गोष्ट आहे की समर इंटर्नशिप नावाचा व्हॅकेशन मध्ये बीकॉम करत असताना तुम्हाला समर इंटर्नशिप मिळते. आणि ते जर तुम्ही शिकलात, समर इंटर्नशिप जर केली, तर तुम्हाला तुमची आवड कळते, आपण काय निवडायचं कळतं, आणि त्यासाठी तुम्ही सवड काढू शकता. म्हणजे आवड, निवड आणि सवड याचा जर मेळ घातला तर बीकॉम झाल्या मुलं मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू शकतो.
1: म्हणजे परफेक्ट दिशाही मिळते करिअरला आणि संधी पण लवकर मिळून जाते.
0: आणि मग आपण म्हणतो की बीकॉम करणं हे खूप गरजेचं आहे. बीकॉम ही खूप बेसिक पदवी आहे असं आपण म्हणतो. मग हा जर बीकॉम इन फायनान्शियल बँकिंग अँड फायनान्शियल अनालिटिक्स मध्ये जर तुम्ही बीकॉम केलं, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फिनटेक, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, कॉर्पोरेट फायनान्स यामध्ये संधी प्राप्त होऊ शकतात.
1: बरं,
0: आता फिनटेक म्हणजे आधुनिक वित्तीय तंत्रज्ञान, फायनान्शियल टेक्नॉलॉजी हा एक नवीन विषय आलेला आहे.
1: बरं,
0: त्यातनं जर तुम्ही बीकॉम केलं, मग तुम्ही अकाउंटिंग, ज्याला लेखाशास्त्र म्हणतात, वित्त किंवा फायनान्सचा पाया मजबूत होतो. आणि मग करिअरच्या संधी कुठे आहेत, तर वित्तीय क्षेत्रातली वेगवेगळी शासकीय पदं ही तुम्ही प्राप्त करू शकतात. फिनटेक कंपन्यांमधल्या तांत्रिक भूमिका, डिजिटल आणि खासगी बँके

0: संस्थांचं क्षेत्र पण उपलब्ध आहे. आर्थिक आणि शासकीय संस्थांमधल्या करिअरच्या संधी किंवा डिजिटल पेमेंट्स मधल्या पण संधी,
1: युपीआयची सध्याची भूमिका त्याचाच एक मोठं फलित म्हणता येईल,
0: म्हणता येईल फिनटेकचं, किंवा गुंतवणूक विश्लेषण आणि सल्लागार क्षेत्र याच्यातही तुम्ही काम करू शकता.
1: बरोबर.
0: आणि लीगल प्रॅक्टिशनर्स किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातल्या संधी सुद्धा बीकॉम विथ LLB जर तुम्ही केलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला करता येतं. बीकॉम शिकत असताना तुम्ही काय अजून प्राप्त करता हे सगळ्याच विद्यापीठांमध्ये आहे.
1: हो,
0: म्हणजे कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, ऍडव्हान्स अकाउंटिंग आहे. यामुळं विद्यार्थ्यांना आर्थिक ताळेबंद तयार करणं आणि त्याचं विश्लेषण करण्याचं कौशल्य प्राप्त होतं.
1: अच्छा.
0: बिझनेस ऑर्गनायझेशनल त्याचे जे फंक्शन्स आहेत, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, यामधून हे तुम्ही विषय शिकता आणि यामधून व्यवसायाचं निर्णय घेण्याचं कौशल्य आपल्याला शिकवलं जातं. समजा तुम्ही लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट शिकताय, लॉ ऑफ टॉर्ट शिकताय, लीगल मेथड शिकताय, तर तुम्हाला वेगवेगळ्या भारतीय दंड संहिता, फॅमिली लॉ, कौटुंबिक कायदा, बँकिंग लॉ या सगळ्यांची माहिती तुम्हाला बीकॉम विथ LLB मध्ये करता येते. म्हणजे बीकॉम करत असताना किती गोष्टी मी तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा. मग तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कुठल्या संधीत बीकॉम विथ LLB ला, तर कायदेशीर सल्लागार लीगल कन्सल्टंट आहे किंवा तज्ञ वकील म्हणून तुम्ही काम करू शकता. DTL आहे, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ आहे, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक किंवा जागतिक व्यापार मध्ये गुंतवणूक गुंतवणुकीच्या ज्या कायदेशीर वाटाघाटी असतात त्याच्यामध्ये LLB झालेली मुलं पण खूप चांगलं काम करू शकतात.
1: अच्छा.
0: आणि मग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे, पेटंट आहे, कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे, या आधुनिक विषयामधले तज्ञ म्हणून सुद्धा तुम्ही उदयास येऊ शकता. यासाठी संशोधन अध्यापन असणं आवश्यक आहे.
1: म्हणजे आता ज्या ज्या विषयाचं विश्लेषण तुम्ही केलं तर मला तर असं वाटतं की देशाची पूर्ण अर्थव्यवस्थाच या सगळ्या संकल्पनेशी निगडीत आहे. तर त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इथे किती मोठ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आपल्याला. मित्रमैत्रिणींनो, आताच आपण पारंपरिक वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून पारंपरिक करिअरच्या दिशा आणि संधी आपण ऐकल्या सरांकडून. आता व्यावसायिक दृष्टिकोनातून वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून आपल्याला कुठे वळता येईल, काय दिशा आहेत याबद्दल जाणून घेऊया. आणि या जनरेशनला CA बद्दल एक प्रचंड अट्रॅक्शन आहे, आकर्षण आहे, खूप मुलं ट्राय करतात त्याच्यासाठी. अर्थातच अतिशय कठीण अशी परीक्षा ही असते, त्यात उत्तीर्ण होण्याचं प्रमाणही खूप कमी असतं, पण मुलांमध्ये ती करण्याची आवड आहे. तर हा यशस्वी रेट वाढवण्यासाठी किंवा याच्यात यश मिळवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
0: सुरुवातीला आपण बघूया CA CS CMA याचा काय बेसिक फरक आहे. आणि आता एक नवीन एक कोर्स आलेला आहे CFA.
1: बर.
0: तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल.
1: नक्कीच.
0: त्यातलं बघा CA म्हटल्यानंतर अकाउंट आणि ऑडिट आणि टॅक्सेशन याच्याशी निगडीत काम करणारा हा व्यक्ती. CS हा कंपनीचा सर्वोच्च अधिकारी म्हटला जातो. विविध कायदेशीर बाबींचा ज्याला पुरेपूर ज्ञान आहे, कंपनी लॉ किंवा कंपनीचं मॅनेजमेंट रिलेटेड ज्या इश्यूज असतात ते सॉल्व्ह करणारा माणूस म्हणजे कंपनी सेक्रेटरी.
1: अच्छा.
0: याची गल्लत होता कामा नये. मला कायद्याचं ज्ञान आहे तर मी CS घेऊ शकतो. माझा कल मी सुरुवातीला सांगितलं की मला कायद्यात इंटरेस्ट आहे तर मी CS व्हायचंय. मला आकडेमोडमध्ये जर इंटरेस्ट असेल तरच मी CA व्हायचे किंवा ऑडिट किंवा टॅक्सेशन याच्यासाठी CA हा कोर्स आहे.
1: बरोबर.
0: आणि CMA जर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हे जर तुम्हाला करायचं असेल, कॉस्टिंग किंमत नियंत्रण कशी केली जाते, एखाद्या वस्तूची कॉस्ट कशी ठरवली जाते, तुम्हाला निर्णय घेत असताना किमतीचं काय महत्व रोल आहे, यासाठी CMA आहे. तर आपण आता CA CS CMA या प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या संधी देशभरामध्ये आपल्या उपलब्ध आहेत याच्याकडे आता विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात कल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग CA हा अभ्यासक्रम केल्यानंतर लेखापरीक्षण, ऑडिट किंवा कर टॅक्सेशन कर सल्लागार म्हणूनही संधी मिळू शकते. भारतीय सनदी लेखाकार संस्था ज्याला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI ही संस्था हा कोर्स घेते, चालवते. शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये या प्रणालीच्या माध्यमातून हे कोर्स चालवते. आणि याच्यामध्ये आता रिसेंट 2026 मध्ये खूप सारे बदल, प्रमुख बदल झालेले आहेत. हे बदल कुठेही आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही, पण हे आत्ता रिसेंट झालेले 2026 मध्ये.

0: खरंच दोन तीन महिन्यापूर्वीच.
1: बर,
0: पूर्वी काय व्हायचं की सीएच्या परीक्षा वर्षातून दोनदा व्हायच्या, मे आणि नोव्हेंबरला.
1: हो,
0: पण आता सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिडिएट या परीक्षा वर्षातून तीन वेळा.
1: बर,
0: म्हणजे बघा जानेवारी मे आणि सप्टेंबर यामध्ये घेतल्या जाणार आहेत वर्षातून तीनदा.
1: अच्छा,
0: मात्र सीए फायनल परीक्षा ही वर्षातून फक्त दोन वेळेसच होणार, मे आणि नोव्हेंबर महिन्यात.
1: बर,
0: पूर्वी असलेली तीन वर्षाची आर्टिकलशिप जी मुलांना, ते पण मी स्ट्रक्चर सांगणार आहे, ती तीन वर्षाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण मुलांना करावं लागायचं.
1: बर,
0: ते प्रशिक्षण मुलांनी आता फक्त दोनच वर्षाचं करायचं, म्हणजे तिथे एक वर्ष आपल्याला वाचणार आहे म्हणून सीएची पदवी आपल्याला लवकर मिळणार. आणि मग सीएचा प्रवेशाचा मार्ग कसा आहे, तर कुठलाही दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बोर्ड ऑफ स्टडीजकडे विद्यार्थ्यांनी आयसीएआय कडे नोंदणी करायची.
1: बरोबर,
0: बारावीची परीक्षा दिल्यानंतर फाउंडेशन परीक्षा असते, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच आपण सीएच्या मध्यात जातो, इंटरमिडिएटला जातो, इंटरमिडिएट ज्याला म्हणतात. आणि तुम्हाला थेट प्रवेश मिळतो. थेट प्रवेश जर तुम्ही सीए फाउंडेशन पास झालात बारावी नंतर,
1: तरच
0: तर तुम्हाला डायरेक्ट इंटरमिजिएटला मिळतो.
1: बर,
0: जर तुम्ही सीए फाउंडेशन परीक्षा दिली नाही आणि तुम्ही बीकॉम केलं तरी सुद्धा तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधरांना जर तुम्ही बीकॉम 55% बीकॉमला मिळत असतील, तुम्ही इंटरमिजिएटला बसू शकता.
1: बर,
0: एखादा विद्यार्थी समजा इतर शाखातला आहे, हे माहित नसतं मुलांना, आर्ट्स किंवा सायन्स आहे आणि त्याला बीए बीएससी ला 60% आहे, तो सुद्धा सीएची इंटरमिजिएट परीक्षा देऊ शकतो. म्हणजे कॉमर्सचेच नाही तर बाकीच्या विद्याशाखेतली सुद्धा मुलं इंटरमिजिएट.
1: म्हणजे काही लोकांना असं वाटलं की पुढे चालून नाही नाही मला इकडेच जायला पाहिजे, मला आता इकडेच जास्त वाटतंय की मी इकडे करू शकतो, तर ते ऐनवेळेस इकडे सुद्धा वळू शकतात.
0: आणि त्यांना त्यांना थेट इंटरमिजिएटला प्रवेश मिळतो पदवीधर व्यक्तींना किंवा पदव्युत्तर असणाऱ्यांना.
1: बर,
0: आणि मग सीए होण्याचा जो मार्ग मी तुम्हाला सांगितला की तीन टप्पे आहेत, त्याच्यामध्ये मुख्य सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण व्हायची, इंटरमिजिएट अभ्यासक्रमाची नोंदणी करायची, 8 महिने अभ्यास करायचा आहे आणि इंटरमिजिएटच्या दोन ग्रुप मधल्या परीक्षा असतात.
1: बर,
0: ए ग्रुप आणि बी ग्रुप.
1: बर,
0: त्या इंटरमिजिएटच्या परीक्षा उत्तीर्ण व्हायचे, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रात्यक्षिकांचं प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सॉफ्ट स्किल्सचं प्रशिक्षण घ्यावं लागतं.
1: हो,
0: 2 वर्षाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आर्टिकलशिप जी मी तुम्हाला म्हणालो ती घ्यावी लागते. त्याच्यामध्ये 4 सेल्फ पेस्ड ऑनलाईन मॉड्यूल्स पूर्ण करावी लागतात.
1: बर,
0: आणि मग अंतिम परीक्षा येते, अंतिम फायनल परीक्षा. ही परीक्षा मात्र फायनलच्या 2 गटांमधली परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही आयसीएआयचे सदस्य होता आणि तुम्ही सीए होता. आता प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या इथं सुद्धा कौशल्यांची चाचणी केली जाते. आता 3 स्तर मी तुम्हाला सांगितले की सीए होण्यासाठी फाउंडेशन परीक्षा जी 12वीत द्यायची, 12वी पास झाल्या, इंटरमिजिएट 2 ग्रुप मधली ए ग्रुप बी ग्रुप, त्याच्यानंतर 2 वर्षाचं आर्टिकलशिप करायची, तरी प्रशिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर सीएची अंतिम परीक्षा.
1: म्हणजे 4 टप्प्यांमध्ये ही सीएची प्रोसेस पूर्ण होते.
0: मग फाउंडेशनला विषयाचं आकलन तपासलं जातं आणि विषयाचं आकलन आणि त्याचं उपयोजन. इंटरमिजिएटला आकलनासोबतच तुम्ही विश्लेषणात्मक कौशल्य करू शकता का याची तपासणी केली जाते.
1: बर,
0: आणि फायनलला उच्च स्तरीय हाय लेवल तुम्ही अनालिसिस करू शकता का, त्याची मूल्यमापन करण्याची क्षमता आहे का त्या विद्यार्थ्याची हे तपासलं जातं. मग आता देशभरामध्ये जसं तुम्ही म्हणालात सीएला खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी आहेत, टफ कोर्स आहे, निकाल कमी लागतो, म्हणजे 1% काहीतरी निकाल सीएचा लागताना आपल्याला दिसतो. प्रचंड मेहनत जर तुमची असेल, मेहनतीची अभ्यासाची जर तयारी असेल, तरच तुम्ही सीए कडे जायचं आहे, त्याच्यासाठी वेळ काढायचा आहे, शास्त्रीय पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो, भरपूर संयम ठेवावा लागतो,
1: अपयश पचवायची ताकद
0: ठेवली पाहिजे, आपण शाश्वत अभ्यास करता आला पाहिजे.
1: हो,
0: आव्हानात्मक कोर्स आहे सीएचा कोर्स.
1: बरोबर,
0: सीए आणि सीएस जरी असला तरी, आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सीए करावं लागतं.
1: अगदीच आहे, अगदीच आहे. कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात वाणिज्य शाखा व व्यवस्थापन या विषयीची सविस्तर चर्चा सरांनी केलेली आहे. कमीत कमी वेळामध्ये त्यांनी जास्तीत जास्त आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

0: आजच्या या कार्यक्रमातून मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. बाय.
1: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.

कॉलेज कॅम्पस या शीर्षकांतर्गत वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी या विषयी डॉ सागर कुलकर्णी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते योगीराज बच्चे. FM 102.9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गात रहे मेरा दिल.

रसिको नमस्कार. आजचा गात आहे मेरा दिल आपल्यासाठी खास घेऊन आले आहे मी आपली रेडिओ सखी प्रीती सवाई. विषय कुठला आहे ते आपल्याला गेस करायचं आहे. मी एक शेर म्हणते, तुम्ही विषय गेस करा. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मकाम आया है. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में वो मकाम आया है. खुशनसीब है वो लोग जिनका खून इस देश के काम आया है. मंडळी बरोबर ओळखलत. आजचा आपला विषय देशभक्ती देशप्रेम, कारण आज साने गुरुजी यांची यांचा स्मृती दिन आपण पाळतोय. तर आपला आजचा विषय आहे देशभक्ती देशप्रेम. मंडळी जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वह भारत देश है मेरा. अत्यंत समृद्ध आणि सुंदर विविधतेने नटलेला असा आपला भारत देश. विविधता में एकता असा असतानाही एक असणारा असा आपला भारत देश. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत एकच न्याय असणारी राज्यघटना ज्या देशाला लाभली आहे असा आपला भारत देश. आणि या भारत देशाबद्दल आपण सर्वांच्या मनात प्रेम ओतप्रोत भरलेला आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, फर्स्टली आय एम एन इंडियन.

अतिशय समृद्ध आणि सुंदर असा भारत देश. कच्च्या मालीचा खजिना म्हणजे आपला भारत देश. आणि म्हणूनच मंडळी, सर्व पाश्चिमात्य देशांची नजर आपल्या भारत देशावर होती आणि व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. असं करत करत इंग्रजांनी भारत देशावर जवळजवळ कब्जा मिळवला आणि आपण जवळजवळ 200 वर्ष इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो. आणि आपली ही भारत माता स्वतंत्र करण्यासाठी, भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाची कुरवणी दिली.

सुरुवातीला व्यापारी म्हणून आले, मग राज्यकर्ते बनले आणि डिवाइड आणि डिमांड अँड रूल या तत्वाचा वापर करत भारतामध्ये एक प्रकारे फूट पाडून इंग्रजांनी तब्बल 200 वर्ष आपल्यावर राज्य केलं. मंडळी, जेव्हा आपण एक असतो तर एकतेची ताकद ही वेगळीच असते आणि जेव्हा आपण डिवाइड असतो तेव्हा आपल्यावर कोणीही राज्य करू शकतं हे याचं उत्तम उदाहरण आहे. परंतु असंतोषाची ही ठिणगी पडलीच आणि सर्वत्र एक आंदोलन पसरलं, सर्वत्र एक चळवळ पसरली, सर्वत्र एक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची ही ठिणगी संपूर्ण भारतभर पसरली आणि मग अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण हसत हसत गमावले. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एकातिल में है, असं म्हणत हसत हसत फाशीला गेले असे आपले ते क्रांतिकारक.

खींच दो अपने खून से जमीन पर लकीर, छू न पाएगा सीता को रावण कोई। मंडळी, सीमेवर अहोरात्र आपले रक्षा करणारे, आपले सुरक्षा प्रहरी, खरंच मंडळी हे अनसंग हिरोज, यांना ग्रँड सॅल्यूट।

देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु मंडळी अजूनही अनेक आव्हानं या देशासमोर आहेत. देश स्वतंत्र झाला आहे, परंतु जागतिक पातळीवर दहशतवाद हा प्रश्न संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक ठरतो. मंडळी,

भरत मंडळी या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करतोय. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत प्रीती सवाई आपली रजा घेत आहे. नमस्कार. FM 102.9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 11:45 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. पण त्यापूर्वी हे निवेदन.

हॅलो वीड. बरोबर ओळखलं. डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0424-29-59-01. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 0424-29-59-01.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात ऐकवत आहोत वैशाली सामंत यांनी गायलेली संत नामदेवांची ही गवळण. संगीतकार शांकनील.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत होना जिबाळा या नाटकासाठी रामदास कामत यांच्या स्वरातील राम गणेश गडकरी यांचं हे नाट्यपद.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत. श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी कुसुमाग्रजांची ही गीतरचना संगीतकार यशवंत देव.

कृषी संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रीधर फडके यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM 102.9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही

0: लॉटरी मला वाव
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज 11 जून आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्व आहे खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी हो ना आज सोशल मीडियाचा काळ आहे पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते हे पण तेवढंच महत्वाचं मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे त्यांना खेळण्यासाठी वेळ स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागा सुद्धा महत्वाच्या असतात तर भगिनींनो खेळाच्या महत्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्वाचा तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे बालपणाच्या विकासात खेळाचं महत्व अधोरेखित करणं मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्व त्यांना पटवून देऊया

मैत्रिणीनु या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपर पासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं, हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मात गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह. हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्या बरोबर बरेच जण नागपुरात पण करतायत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून, नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्यांना, मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
0: बरं.
1: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रे मध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या, एक वीत भर म्हणा, त्या ट्रे मध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटस झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला, किंवा गिटार आहे बाजूला, किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वीतीच्या बरोबरच्या ट्रे मध्ये किंवा छोट्याशा पॉट मध्ये आपल्याला करता येतो.
0: अवघड असेल हे करणं. पण
1: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
0: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधारण ती मला असं वाटतं याला फेअरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
1: नक्कीच. हा, फेअरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेअरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेअरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेअरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाहीत, पाथवे आहे, झुला आहे, असं घ्या, भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
0: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
1: हो. आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी, म्हणजे आपण जे काही काम करतो घरात थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडंसं गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
0: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं, तर थोडीशी धावपळ झाली सुरुवातीला.
1: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्या समोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायच करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला, माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्या समोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छे प्रमाणे, माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच मी समोर गेले.
0: हो. मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आहे आम्हाला.
1: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला किंवा पाईपलाईन किंवा कंपाऊंड वॉल किंवा झाडं इव्हन,

0: तिकडला प्रदेश, तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं. पानांची निवड करायला मला थोडस शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपली जी लॉनची लादी असते ती लादी छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा
1: हो,
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलं, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोटेशा छान चेअर तयार केल्या दोन आणि त्या झाडाच्या खाली 2 चेअर ठेवल्या.
1: बरं.
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे, ते गार्डन तर नाही ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं सगळे घरातले, किती सुंदर दिसतंय लॉन, किती छान झालंय. म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती जी डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपरा टेबलवर कुठेही ठेवू शकत होता ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय, त्याला तो कुठेतरी चालला होता म्हणे मला इथून बुके घ्यायचंय तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं.
0: की मला माझे खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय तर त्याला हे मला देता येईल का. म्हटलं बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल, म्हटलं तुमचं बुकेचं बजेट सांगा, मी आता हे पहिल्यांदा केलंय मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाहीये. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचं आहे, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते लक्ष्मी घरी येते नाही कशाला म्हणा, 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करता, त्याच्या काही स्टेप्स असतील ना तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात. तर छोटस मातीचं भांडं घेतलं, मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही त्यामुळे कोकोपीट मिळतं जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीट मध्ये पण बरंच काही थोडस टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं. तर अशी ती माती तयार होते आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्या समोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय, एक्झॅक्ट कसं हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं.
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांडं आणि कोकोपीट.
1: बरं.
0: आणि छोटी झाडं 2-3
1: आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात.
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं आपण गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो. मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा टेबल म्हणा मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता.
0: पहिले मी विकत घेतले पण एक बेंच सुंदर बेंच आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार.
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले पण कागद ओला होतो मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं. म्हणजे

0: ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं, मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला?
0: आता तो मला अर्ध्या तासात बनतो.
1: अरे वा, सगळी तयारी होत असेल.
0: हा, तुम्ही जर तयारी करून ठेवली एक 15-20 म्हणजे तुमचं बेंच, अर्थात बेंच अर्ध्या तासात नाही बनतो, आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात. पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच, आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर, तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत?
0: बापरे, मोठा प्रश्न.
1: मोजले नाही कधी,
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा, आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून 4 दिवस, पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर 4 वर्षही राहू शकतं.
1: बरोबर, पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक.
1: हो,
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीतला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे. पण मी एक्झिबिशन्स लावायला सुरुवात केली.
1: बरं,
0: एक्झिबिशन मध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का? म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन्स मध्ये मला बराच छान रिस्पॉन्स, म्हणजे मी एकही पॉट एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा.
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्स मध्येच राहते, हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा, नाही केवढ्याला आहे एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे, त्याला मेहनत आहे, तुमची
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल.
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता, डेव्हलप करता, त्याला शेप देता, आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं, या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर, थोडस झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात?
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीज झाडं मिळतात त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाडं आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्याला, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच आपण
1: वापरू शकतो. बरं, आता ही झाडं थोडी पुढे वाढतही असतील, पण आता त्याचं मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, मग झाडांची छाटणी करणं पण येतं का?
0: प्रश्नच नाही. तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे.
1: हो,
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते. माझ्याकडे 35-40 वर्षाचे वड आहेत,
1: बरं,
0: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय, ते मला थोडंसं खटकतं की मी मुळं कापते.
1: हो,
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते. मी वरून प्रुनिंग करते फक्त,
1: बरं,
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, ते ऑटोमॅटिक बोन्सायचं रूप येतं. अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडस मन घट्ट करून कापावी लागतात झाड.
1: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे.
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला.
1: खूप छान. बरं, आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची?
0: हो, आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल. आणि मी मग अशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, माती नाही टाकत. मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं, मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल. उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडस सावलीत घेतलेलं बरं होईल. थोडीशी काळजी जी जनरल, ही खूप मोठी नाहीये, पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही. हिवाळ्यात आणि तर छानच असतात. इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात, त्यांना जर रात्रीचं

0: पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाड.
1: आणि थीमनुसार अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील.
0: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती
1: बरं,
0: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं. ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते कारण नर्सरीत ना तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे, पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं
1: बरं
0: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता. पण खूप छान वाटलं, त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं.
1: बघा ना, म्हणजे तुमची आवड छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना.
0: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही. पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात. मग तुझी मुलगी आहे का घरी का, मी पाठवतेस का तिला, मी आज काम करीन पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करे, 4 दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल आणि तुझंही काम होईल. आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत
1: बरं,
0: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय
1: बरोबर,
0: तर मला हे करायला अजून आवडेल तयार.
1: म्हणजे आपणही काम करतोय आपल्यालाही पैसा मिळतोय, आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे,
0: समाधानाची
1: गोष्ट आहे. आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय ही पण एक जमेची बाजू झाली. मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत तुम्ही काय सांगाल?
0: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी, पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठे खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो. समजा एखाद्या फॅमिलीन छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मी नेचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं, आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे, पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं जे बाहेर नाही करू शकत आपण. बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्याला, पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री छोटस ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
1: हो ना. फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी होत
0: चाललेलं हो,
1: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे. कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे, पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना.
0: नक्कीच.
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: लगेच आगले
1: बरं, ऐकूया हे गीत.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकतो आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनातही मिनिएचर गार्डन बद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहे. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्स मध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरी मध्ये तुम्ही बघाल, कोणी यंग मुलगी नाही आहे, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात त्यामुळे तुम्हाला काही त्रासच, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही कारण तू सतत बिझी आहेस.
0: हो,
1: तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या. कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांडं आहे, जी घागर आहे त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
0: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
1: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
0: बरं,
1: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
0: बरं,
1: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
0: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधनात या गोष्टीची?
1: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की या फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन्स मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही? साधा न्यूजपेपर तर, अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट.
0: बरोबर,
1: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
0: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना,
1: हँडमेड गोष्टी तुम्हाला महागच मिळणार.
0: बरोबर, मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट बनवल्या का?
1: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इव्हन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता.
0: हो,
1: म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इव्हन कॅन्डल स्टँड.

0: आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे,
1: हो
0: मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता असं डस्टबिन म्हणतो आपण ज्याला,
1: हो
0: ती पण, पण सुखी, याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको,
1: हो हो,
0: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या पण माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
1: अरे वा. आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना. कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचंय.
0: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज.
1: हा,
0: एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो, आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं, म्हणजे मी अंड्याच्या टर्फलापासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑल्टर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो.
1: बरं,
0: पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर यूज केला, म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बगबी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात, आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते.
1: बरं,
0: एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्या घरी सगळी सुबत्त आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात, आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर,
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वादच हवा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू, पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली, किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की
1: हे
0: तू बनवलंय साधना, म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलं
1: आहे. मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य, म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे, आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो, म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत, पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षानुवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपल्या आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो, ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर, त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रुपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय, पैसा मिळतोच मेहनतीला ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बर, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे आणि असं असं, तो आनंद पैशात मोडण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत, कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे, पण मला असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही, त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल, किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, म्हणजे न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते, तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग, फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो, अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत, त्याला काही खूप खर्च लागत नाही. आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले, किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोलला, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही. आणि प्राण्यांच्या पोटात गेला, गाई वासरांच्या, ते तर प्रचंड हानिकारक आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा

0: आकार देऊन समोर छान घर देऊन ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घराबाजूनी असे वेल लोंबत आहेत, खिडकी दरवाजा लावला त्याला
1: बरं,
0: तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 hour मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे, ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डन मध्ये उतरवत असाल,
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळावेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली ठंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणासुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषय या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉक्टर भारती सुदामे. ऐकूया तर.

Mayurare, panan cei madugita gauni, temban cei padin upura banduni, rimajimanare a tala avarati, nartana karilaya kara, mayurare, fulavita yere pisara. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसले, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू. नको नको, तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चात्ताप व्हायचा गाणं लिहिण्याचा.

बिचारा पुरे हां मला माहित आहे गाता नाही येत ते पण मी म्हणणारच नव्हते ऐकवणार होते मोबाईलवर मी जरा नाराजीनेच म्हटलं आता असू दे गंमत केली ग ऐकव ना किती छान शब्द आहे ऐकव ना प्लीज आणि नुपूर म्हणजे काय पैंजण ना कल्पना पण किती छान आहे ना थेंबांचे पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे वा ऐकव ना प्लीज मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे लेक तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुई थुई नाचणारा मोर येत होता लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होत मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं दिल्ली आग्रा राजस्थान इथं खूप मोर असतात आपल्याकडे कोंबड्या असतात तसे रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे अगदी आंब्याच्या वनात नाच रे मोरा या बालनृत्यापासून मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता घरी पाळलेला घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती दुमजली बैठं घर होतं जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत मुलांना दाखवत उभे असत मी विचारात हरवले लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले तरीही मी आपल्याच तंद्रीत अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधानं धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात मन पुन्हा गुणगुणायला लागलं पानांचे मधुगीत गाऊने किती सुरेख कल्पना मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचे पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्त बसू देत नाही मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते कधी ती चित्रकला असते कधी नृत्यकला कधी शिल्पकला कधी गाणं तर कधी लिहिणं अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात मन पटकन म्हणतं सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेणे ऋतुराजाचे ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल जिथवर नजर ठरेल तिथवर फुलेल्याचे बहरलेले पसरलेले ताटवे जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग आकाशाचा निळसर काळसर लाल गुलाबी केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेला आकाश आह त्यासाठी तर शब्दच नाहीत

जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली. धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून? आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो, कोणाच्या कल्पनेतून प्रसवली असेल ही सुंदर सृष्टीची कल्पना? मन पन्हा शब्द सुरांच्या जगात हरवतं. हरी भरी वसुंधरा, नीला नीला ये गगन, उस पे बादलों की पालकी उड़ा रही है पवन. दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है. तपस्वियों से अटल है ये पर्वतों की चोटियां, ये सरपसी घुमेरदार घेरदार घाटियां. ध्वजा से खड़े हुए वृक्ष है देवदार के, बगीचे ये गुलाब के, गलीचे ये गुलाब के. ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है, ये कौन चित्रकार है.

ते बघितलं ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं रंगांनो या माझ्या संगे या कुलवाया स्वप्न धरेचे तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रवी वर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो होताच येत असेल, प्रत्यक्ष नसेल कदाचित, पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायची असोत, किंवा अंतराळातले ग्रह तारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळी लिहून गेले, विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, उठुनी मी ही राखे मधुनी धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची

ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे लक्षदीप घन तिमिरांतरी, तेवेन मी ही दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटत म्हणावं, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे अर्थाचा घेऊन चांदवा, होऊन कविता, होऊन कविता गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना! जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होत असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं. लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली. बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, खत्म होती है जब स्याही उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होतं तेव्हा काहीतरी निर्माण होतं. कष्ट करून, घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेतं पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसंही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आरत पुकारी. अवती भोवती असून दिसेना शोधितोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते,
उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो. हिरव्या रानी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात. पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात. तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हंसो तो वो खिल खिला कर हंसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगो तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट, अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरक पदी, नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलं आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचं आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी वनिता मंडळ कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे। 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत। यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत। शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुल तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला. सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं.
उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं

0: त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते, त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 वाजता पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुकून और शांति देते हैं और भी इन्होंने अपनी बातें बहुत सारी लिखी हैं. एक और श्रोता लिखते हैं कि आज का जो ये सुरीला सफ़र है, अक्सर लोग गांव छोड़कर शहर में रहने लगे हैं, लेकिन गांव में जो आपसी प्रेम और भाईचारा देखने को मिलता है वो शहरों में नहीं मिलता. शहर में तो एक पड़ोसी दूसरे पड़ोसी को नहीं जानता. मनुष्य अपनी ज़रूरत को पूरा करने के लिए शहर की तरफ भाग रहे हैं, लेकिन वो खुशी नहीं मिलती जो गाँव में थी. तो खिलौने वालों की जो यादें हैं वो आप हमसे साझा कर सकते हैं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा

पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवसके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव,
बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि

0: लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे, तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तोगलू गोम्बेता के पर्याय के रूप में जाना जाता है
2: और उनके जो प्रदर्शन होते हैं वो पौराणिक कथाओं, संगीत और भावपूर्ण कठपुतली आंदोलनों के मिश्रण के लिए जाने जाते हैं आरती. और बहुत दर्शकों जो दर्शकों को मंत्रमुग्ध करने के साथ साथ जो वहाँ के लोक परंपराएं हैं उसके साथ में एक जुड़ाव भी महसूस करवाते हैं.
1: बिल्कुल. और सीमित संसाधनों और घटती लोकप्रियता के बावजूद भीमव्वा ने गांव और कस्बों में व्यापक यात्राएं की और पारंपरिक कलाओं को जीवित रखने के लिए संघर्षरत ग्रामीण कलाकारों के लिए एक प्रेरणा का स्रोत बनी.
2: पारंपरिक कठपुतली कला जो विलुप्त हो रही थी और खतरे में जा रही थी, क्योंकि ऐसी कला है ना जिन्हें बहुत लोग नहीं जानते, तो जब उन्होंने इस खतरे को भांपा तो युवा पीढ़ियों को प्रशिक्षित करने का बीड़ा भी उन्होंने उठाया कि भाई जो चीज़ उन्होंने खुद सीखी है वो आने वाली पीढ़ी है वो भी सीख सकें, ताकि जो तोगलू गोम्बे याता की जो कला है इसके अस्तित्व के लिए जो भी जरूरी ज्ञान है, कौशल है, वो उन तक भी उसे पहुंचा सके.
1: बिल्कुल. और उनकी कार्यशालाओं और मार्गदर्शन ने कठपुतली कलाकारों की एक नई पीढ़ी तैयार की है, जिससे ये कला आज भी जीवंत और प्रासंगिक बनी हुई है. उनके मार्गदर्शन में उनका परिवार प्रमुख महाकाव्यों और लोक कथाओं का मंचन करता चला आ रहा है.
2: और ये जो मंचन वो करते आ रहे हैं इससे कर्नाटक की जो सांस्कृतिक विरासत है वो देखिए ना आज भी संरक्षित है. और उनके दर्शन केवल मनोरंजन ही नहीं देते हैं लोगों को, बल्कि उनका जो प्रतीकात्मक महत्व है या जो भी वहां के उत्सव हैं, त्योहार हैं, जो भी परंपरा है उनसे जुड़े हुए होते हैं.
1: बिल्कुल.
2: भीमव्वा की जो जीवन यात्रा है वो केवल एक कठपुतली कलाकार की कहानी हमें नहीं बताती, बल्कि एक सांस्कृतिक संरक्षण किस तरह से किया जाता है ये पूरी कहानी बयान करती है।
1: बिल्कुल, उनका जीवन भर का मिशन कर्नाटक के पर्दे पर कला की जीवंतता को बनाए रखना रहा, ताकि तोगलु गुम्बेता की प्राचीन आवाजें आने वाली पीढ़ियों को मंत्रमुग्ध करें और उनको शिक्षित करती रहें। और पारंपरिक चमड़े की

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एका मागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
2: साने गुरुजींच्या संपूर्ण

0: चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
0: थोर साहित्यिक वि.स. खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता. तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, या देशाचे भविष्य

0: जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. जर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
1: अगदी बरोबर. गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले. तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
0: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारावदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरी न शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे. तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
0: साने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्ये पेरत होते.
1: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली. तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेनासे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि

0: मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझीही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खानदेशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान, कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगारांचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खानदेशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदाला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
0: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती, पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य

0: मिळणार नाही. त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
1: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे, म्हणजेच करू किंवा मरू, हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
0: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रती सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
1: 5वे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
0: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
1: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना

0: कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला, पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
0: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर अरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आव्हान केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
0: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल, पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiar@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आत्ताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या

च्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

सुरेश वाडकर आणि सचिन यांनी गायलेलं अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांचं गीत होतं, संगीत अरुण पौडवाल यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: अशी ही साताऱ्याची तरह या चित्रपटातलं हे गीत उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी

0: संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 6:20 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्र.

0: भारतीय एथनॉल मिश्रण कार्यक्रमं सुदृढीकरणमस्ति। षड्विंशत्यधिक द्विसहस्रतम वर्षस्य फीफा विश्व चषक क्रीडायाः आरम्भः अद्य रात्रौ मेक्सिको नगरस्य ऐतिहासिके एस्टाडियो एजेटेका क्रीडागृहे आरभ्यते। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। कामगार सभा।

0: नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार। आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपला विषय आहे कामगारांमधील व्यसनाधीनता आणि याच विषयी आज मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बातचीत करणार आहे। मुक्ताताई, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत।
1: धन्यवाद।
0: थेटच मला वाटतं आपण विषयाला हात घालूया। कामगारांमधील व्यसनाधीनता असं म्हणत असताना कोणकोणत्या प्रकारची व्यसनं तुमच्या एकूणच सगळ्या अनुभवातनं तुम्हाला निदर्शनाला आली आहेत आतापर्यंत, त्याचे प्रकार म्हणजे थोडक्यात हे आम्हाला आधी सुरुवातीला सांगा।
1: तर असं म्हणतात की साधारणतः दोन प्रकारचे व्यसनं असतात। एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो अंमली पदार्थांचं व्यसन,
0: हो,
1: त्याच्यामध्ये मग दारू, तंबाखू, वेगवेगळी ड्रग्ज किंवा आजकाल औषधांचा सुद्धा व्यसन करायला गैरवापर केला जातो।
0: बरं,
1: तर हे झाले सगळे अंमली पदार्थ। आणि अलीकडे वाढायला लागलेलं आणखीन एक व्यसन म्हणजे वर्तनात्मक व्यसन। त्याच्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन केलं जात नाही पण आपल्या वागण्याचं ते एक प्रकारे व्यसन असतं। तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारची व्यसनाधीनता दिसून येते।
0: बरोबर। आपण याच्यातले जे दोन भाग आहेत त्यातला पहिला भाग असा घेऊया की अंमली पदार्थांची व्यसनाधीनता, तर यामध्ये काय काय तुम्हाला अनुभवायला येतं?
1: आपल्या देशामध्ये सगळ्यात जे कॉमन व्यसन आहे ते म्हणजे दारूचं आणि तंबाखूयुक्त पदार्थांचं। चार घ्यायला येतात त्या जवळजवळ प्रत्येकाला तंबाखूयुक्त पदार्थाचं व्यसन असतं। मग याच्यामध्ये जी चावली जाते ती तंबाखू, गुटखा किंवा महिलांमध्ये आढळणारं मिश्री किंवा सिगरेट, हुक्का, बिडी, हे सगळे जे आहेत ते तंबाखूयुक्त पदार्थ आहेत। हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही। ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय। तर खरं तर व्यसनाच्या बाबतीत छोटं मोठं काही नाहीये।
0: खरं
1: सगळंच व्यसन भयानक असतं पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ज्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो। पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं किंवा सर्व अगदी विद्यार्थ्यांमध्ये, गृहिणींमध्ये, सगळ्यांमध्येच हे व्यसन दिसून येतं। दुसरा कॉमन म्हणजे दारूचं। जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यात त्यांना असं कोणीतरी विचारलेलं होतं की किती प्रमाणात दारू प्यायली तर ती आपल्यासाठी सुरक्षित आहे। तर त्यांचं उत्तर होतं झिरो, शून्य। कुठली कितीही तुम्ही कमी प्या, महागाची प्या, स्वस्तातली प्या, तरी दारू तुमचं नुकसानच करते। त्यामुळे दारू ती धोकादायकच आहे। तर हे दुसरं झालं व्यसन। मग आता कॉमन आजकाल व्हायला लागलेली व्यसन अजून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज। तर याच्यामध्ये सगळ्यांनाच एक ऐकून माहिती असतं की गांजा, ज्याला वीड म्हणतात, किंवा ब्राऊन शुगर, ज्याचं खरं नाव आहे हेरॉईन पण आपल्याकडे त्याला ब्राऊन शुगर म्हणतात। इतर वेगवेगळी ऐकली असतील की ज्याच्यामध्ये एलएसडी आहे, कोकेन आहे, तर अशी वेगवेगळी ड्रग्ज सुद्धा व्यसनासाठी त्यांचं सेवन केलं जातं। आणि पहिलं मी जे नाव घेतलं की गांजा, त्याला कॅनाबिस किंवा वीड म्हणतात, तर हे विशेषतः तरुण मुलांमध्ये आजकाल वाढायला लागलेलं व्यसन आहे कारण त्याच्याही बाबतीतले बरेच गैरसमज आहेत।

0: रेव पार्टी झाली तर रेव पार्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अगदी गांजापासून ते एलएसडी कोकेन ब्राऊन शुगर एमडी मेथ ही सगळी ड्रग्ज त्याच्यामध्ये सेवन केलं जातं. आणि अजून एक प्रकार अंमली पदार्थांचा म्हणजे औषधं.
1: बरं,
0: औषधं जी आपल्याला जेव्हा काही आपण आजारी पडतो आपण डॉक्टरकडे जातो तर आपल्याला डॉक्टर औषधं देतात आणि आपण डॉक्टरी सल्ल्याने ती औषधं घेतो.
1: हो, मी अपेक्षित असतं
0: की ती औषधं व्यवस्थित घ्या, बरं झालं आणि डॉक्टरनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा ते बंद करा, त्याच प्रमाणात घ्या. पण काही लोकांच्या बाबतीत मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याचा गैरवापर केला जातो की झोप येत नाहीये मग झोपेची औषधं घ्या, किंवा पेन किलर्सचा सुद्धा अशाच प्रकारे नशा करण्यासाठी वापर केला जातो. तरुण मुलांमध्ये तर खोकल्याचं औषध अतिप्रमाणामध्ये घेतलं जातं. तर अलीकडे औषधांचा सुद्धा गैरवापर व्यसन करण्यासाठी केला जातो. आणि अलीकडे अजून आम्हाला एक असं व्यसन दिसून येतं की जे विशेषतः स्टेशनवरती जी राहणारी मुलं आहेत किंवा जी अतिगरीब घराण्यातली किंवा रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये वासावाटे घेण्याचं एक व्यसन असतं.
1: बरं,
0: की जे व्हाईटनर इंक असते त्याचा ते वास घेतात किंवा डिझेल पेट्रोल याचा वास घेतात आणि ते सुद्धा खूप घातक आहे. त्या मुलांना असं वाटतं की हे तर काही शरीरात माझ्या जात नाहीये, मी काही ते पीत नाहीये, पण त्याच्यातनं ज्या वाफा निघतात ज्या शरीरात जातात मेंदूपर्यंत जातात त्या खूप घातक असतात. मेंदूवर कायमस्वरूपी त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा बेशुद्ध पडतात, त्याच्यामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो. तर असे बरेच अंमली पदार्थ आहेत की ज्याचा व्यसन करण्यासाठी वापर केला जातो.
1: पुढचा प्रश्न असा आहे की आपण कामगार सभेमध्ये बोलत असताना तुमच्या एकूण अनुभवामध्ये काय येतं की कोणत्या प्रकारचे कामगार जास्त व्यसनाधीन होतात, म्हणजे याला शिक्षण आर्थिक स्तर असा काही फरक आता उरलाय का?
0: असं म्हटलं जातं की व्यसन कुठल्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. स्त्रियांमध्ये पण वाढतंय जसं पूर्वी पुरुषांमध्येच फक्त आपल्याला दिसायचं, किंवा कुठल्याही प्रकारचं तुमची आर्थिक परिस्थिती असेल तरी पण व्यसन दिसतं की अगदी गरीब आहेत मध्यमवर्गीय आहेत ते श्रीमंत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही हेच दिसून येतं, किंवा कामगार म्हणजे जे आपण म्हणतो की जे सॅलरीड आहेत ज्यांना पगार मिळतो त्यांच्यामध्ये जसं दिसतं तसं समजा कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा कोणी शेती करतंय तर त्यांच्यामध्ये पण दिसून येतं. म्हणजे वयोगट, तुमचं वैवाहिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता या सर्वाच्या पलीकडे व्यसन गेलेलं आहे ते कोणाही मध्ये आपल्याला दिसून येतं. सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये आढळणारं सगळ्यात कॉमन व्यसन म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बरं,
0: मग त्याच्यामध्ये थोडा फरक असेल की समजा एखादी महिला आहे की ती झाडू मारायचं काम करते तर ती कदाचित मिश्री सकाळी लावते ते तिचं हे असेल, किंवा एखादा अगदी खूपच उच्च शिक्षित आणि उच्च पदावरती काम करतोय तो एखादी महागडी सिगरेट ओढत असेल किंवा तो हुक्क्याद्वारे तो हे करत असेल किंवा ई सिगरेट करत असेल, किंवा मग काही प्रकारे जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये बिडीचं दिसतं, काही वेळा सिगरेटचं दिसतं. तर सगळ्यात कॉमन हे सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये असणारं म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बरोबर,
0: मग त्याच्याच बरोबर मग दारूचं सुद्धा, आणि ते पण आपण बघतो की जसं इन्कम आहे आर्थिक आपलं जे स्थिती आहे तर त्याच्यानुसार ते बदलतं की खूप अति उच्चभ्रू जे असतील तर ते महागडी दारू पितील, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन पितील, मध्यमवर्गीय ज्याला इंडियन मेड फॉरिन लिकर म्हणतात तर ती पितील की जी मध्यम साधारण त्याचा खर्च असतो, तर मग नाहीतर इन्कम कमी असेल तर देशी पितील, किंवा मग इन्कम कमी असलेले जे लोक असतील ते हातभट्टी पितील देशी पितील. तर सर्वच प्रकारच्या कामगारांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचं आणि दारूचं हे व्यसन खूप कॉमन होतंय. आणि मगाशी आपण अजून एका व्यसनाचा उल्लेख केला की वर्तनात्मक व्यसन.
1: हो, मी आता येणारच होते तिकडे की त्याचा परिणाम आणि त्यांनी किती जणांना व्यापलंय, किती प्रकारच्या कामगारांना तेही सांगा.
0: कालच ना मी सकाळी चालले होते ऑफिसला आणि सिग्नलला थांबले होते तर शेजारी एक बस उभी होती आणि त्याच्या ती बस जी कारखान्यात कामगारांना नेणारी असते तर सहज माझं लक्ष गेलं तर खिडकीत जे सगळे लोक बसलेले होते प्रत्येकाच्या हातात फोन होता आणि फोनमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं. तर अलीकडे आपण हे दृश्य सतत बघतो. पूर्वी प्रवासात गप्पा मारायचे सहप्रवाशांची, तर आता प्रवासात सगळ्यांच्या समोर आपला फोन असतो.
1: बरोबर,
0: तर हे व्यसन नक्कीच वाढतंय. सुरुवातीला फोन वापरणं किंवा ही सर्व्हिस घेणं हे महाग होतं, पण नंतर ते स्वस्त होत गेलं, इंटरनेट आपल्या हातात आलं, त्याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर

0: IAD असं नाव आहे. तर ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत की एक तर साधं फोनचं व्यसन किंवा इंटरनेटच्या संदर्भातली जे काही सर्व व्यसन असेल की ते सोशल मीडियाचं असेल, व्हिडिओ बघण्याचं असेल, वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह गेम असतात ते खेळण्याचं असू शकतं, किंवा काहीतरी ऑर्डर करायचं, खरेदी करायची, हे पण आजकाल वाढतंय ऑनलाईन शॉपिंगचं. अजून एक वाढतंय ते म्हणजे जुगाराचं, की ऑनलाईन जुगार असतात ते खेळले जातात आणि त्याच्यावरती पैसे खूप खर्च होतात. तर हे वर्तनात्मक व्यसन सुद्धा आता सर्वांमध्ये वाढतंय.
1: आता आपण व्यसनांचे दोन भाग बघितले, अंमली पदार्थाचं व्यसन आणि वर्तनात्मक व्यसन. या सगळ्या व्यसनाधीनतेचा त्यांच्या स्वतःवर काय परिणाम होतो आणि कुटुंबावर आणि सगळ्यात महत्वाचं कामाच्या ठिकाणी त्याचा काय परिणाम होतो व्यसनाचा?
0: सर्वात महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या लिव्हरवरती, कारण लिव्हरमध्ये आपलं जे रक्त आहे ते शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं आणि त्यामुळे जर का दारू किंवा कुठलेही अंमली पदार्थ घेतलेले असतील तर लिव्हरवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपले अतिशय महत्वाचे अवयव, मेंदू, हृदय, किडनी या सगळ्यावरही गंभीर दुष्परिणाम होतात. हे एकदा जेव्हा दुष्परिणाम होतात तेव्हा कित्येकदा त्याच्यातून बरं होणं हे अवघड असतं. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की हे करूच नका, ते जास्ती महत्वाचं आहे एकदा ते परिणाम झाल्यानंतर तुम्ही उपचार घेण्यापेक्षा. त्याचबरोबर मानसिक नुकसान होतं, मनाला सतत तिथे ओढ लागते, त्याच्यामुळे चिडचिड वाढते, अँझायटी म्हणजे चिंता, निराशा, नकारात्मक भावना ह्या सगळ्या वाढतात.
1: पण अनेकांचं म्हणणं असतं की नकारात्मक भावना, अँझायटी कमी करण्यासाठी आम्ही व्यसन करतो,
0: तर ते अतिशय तो मोठा गैरसमज आहे. अल्कोहोल एक डिप्रेसंट आहे, ते आपल्या नर्वस सिस्टीमची ऍक्टिव्हिटी कमी करतं. ऍक्च्युली जेव्हा दारू घेतली जाते तेव्हा तात्पुरतं असं बरं वाटल्याचं फिलिंग येतं, त्याच्यामुळे मनावरची बंधनं सैलावतात आणि बरं वाटल्यासारखं वाटतं, पण हे खूप तात्पुरतं असतं. तो जो परिणाम असतो तो लगेच ओसरतो आणि मग अजून घ्यावी असं वाटतं आणि मग ह्याच्यातूनच पुढे व्यसनाधीनता निर्माण होते, कारण ती ओढ त्यांच्या मनाला लागलेली असते. आनंदासाठी आम्ही घेतो असं काही लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझा हाच प्रश्न असतो की ही गोष्ट करून तुम्हाला आनंद मिळतो पण तुमच्या कुटुंबाचं काय, हे सगळं तुमचं बघून त्यांना किती त्रास होतोय. असं पण उत्तर लोक देतात की मी माझ्या पैशांनी पितो, मी काही त्यांच्याशी भांडत नाही, त्यांना मारत नाही, मी काही त्यांना त्रास देत नाही. तुम्ही त्रास देत नाही पण तुम्ही व्यसन करता याचा कुटुंबियांना त्रास होत असतो. तुमच्या तब्येतीचं नुकसान होतंय हे ते बघतायत, त्यांचा त्यांना त्रास होतो, किंवा तुमचं वागणं बदलतं, तुम्ही जबाबदाऱ्या पाळत नाही. लहान मुलं जर आपल्या घरामध्ये असतील आणि ते जर काही रोजचं बघत असतील तर मुलांच्या आत्मविश्वासावर किंवा एकूणच वाढीवर परिणाम होतो असंही दिसून येतं. मुलांना लहान वयापासून याची उत्सुकता वाटते आणि पुढे ते सुद्धा व्यसन करू शकतात.
1: बरोबर.
0: नातेसंबंध कायमचे तुटणं हे एक होतं, समाजामध्ये आपली किंमत कमी होते. आणखीन एक महत्वाचा परिणाम होतो म्हणजे आर्थिक, त्याच्यावरती पैसे खर्च कितीतरी होत असतात. जे रुग्ण येतात त्यांना आम्ही मुद्दामून एक ऍक्टिव्हिटी करायला लावतो की आतापर्यंत तुम्ही व्यसनावरती किती खर्च केला, आणि तो जेव्हा ते लिहून काढतात तेव्हा खूप मोठे आकडे समोर येतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं की मी केवढे पैसे याच्यावरती आतापर्यंत घालवलेले आहेत आणि व्यसन बंद केलं तर केवढा माझा आर्थिक फायदा आहे त्याच्यामध्ये.
1: आता तुम्ही अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचे परिणाम सांगितले, वर्तनात्मक जे काही व्यसन आहे तर त्याचे परिणाम पण सांगा.
0: जेव्हा आमच्याकडे असे काही रुग्ण येतात की ते फोनचा अतिवापर करतायत किंवा इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी करतायत, तर तेव्हा त्यांचं हेच म्हणणं असतं की ह्याचा काही आमच्या तब्येतीशी संबंध नाही ना, की मी काही सेवन करत नाहीये कसलं. तर आपण जेव्हा स्क्रीनचा अतिवापर करतो तेव्हा त्याचे आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात. स्क्रीनकडे आपण जेव्हा सतत बघतो तेव्हा त्याचा डोळ्यावर परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो, त्याच्यामधून काही रेडिएशन्स निघत असतात त्याची आपल्याला कल्पना पण नसते, त्या रेडिएशनच्या आपण सतत संपर्कात असतो, त्याचा मेंदूवरती परिणाम. सतत कानामध्ये ते हेडफोन्स घालून ऐकलं तर त्याचा कानावरती परिणाम. फोन बघत असताना आपली मान कशी असते, आपण वेडवाकडं झोपून किंवा बसून ते बघत असतो. खूप लहान वयात अलीकडे लोकांना मानेचे, पाठीचे आजार होत आहेत. स्क्रीनचा अतिवापर करणारे जे लोक असतात ते सहसा व्यायाम करताना दिसत नाहीत. नीट पौष्टिक आहार घेत नाहीत, स्क्रीनकडे बघत काहीतरी खाल्लं जातं.

0: या सगळ्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. स्क्रीनच्या अतिवापराचे मानसिक सुद्धा खूप गंभीर दुष्परिणाम होतात. या लोकांमधला चिडचिडेपणा वाढतो, चिंता करणं वाढतं, नैराश्य वाढतं. तर स्क्रीनचा अतिवापर केला तर त्याचे शरीर, मन आणि सगळ्या कौटुंबिक परिस्थिती सगळ्यावरतीच गंभीर दुष्परिणाम होतात.
1: ते पटकन दिसले नाहीत तरी ते परिणाम होत असतात,
0: पुढे होतच असतात.
1: कामगार म्हणून काम करताना जी काही व्यसनाधीनता असते तर त्याचा खरं तर प्रत्यक्ष संबंध किंवा अप्रत्यक्ष कामाच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये त्याचा संबंध येतो. तर तो काय काय जाणवतो?
0: कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं तर जे शारीरिक दुष्परिणाम होतात त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कार्यक्षमतेवरती सुद्धा होतच असतो ना. त्याच्यामुळे एकूणच कामाचा उत्साह कमी होतो किंवा पूर्वी ज्या एनर्जीनी काम केलं जायचं ती ऊर्जा आता राहत नाही. त्याच्यापुढे ते वाढतच गेलं तर मानसिकतेवर परिणाम, मग निर्णयक्षमता त्याच्यामुळे कमी होते, चुकीचे निर्णय घेतले जातात, एकाग्रता याच्यामुळे कमी होते. तर या सगळ्याचा कार्यक्षमतेवरती परिणाम होतच असतो. खूप ठिकाणी आपण बघतो की इतकं ते व्यसन वाढत जातं की कामात चुका सुद्धा होतात. आमच्याकडे ना काही दिवसापूर्वी एक रुग्ण आले होते की ते त्यांना त्यांच्या फॅक्टरीनी पाठवलेलं होतं आणि ते इलेक्ट्रिशियन होते. तर त्यांनी एकदा इतकी मोठी गंभीर चूक केली की त्या सगळ्याचं प्रोडक्शन थांबण्यावरती परिणाम झाला. तर त्या कंपनीच्या दृष्टीने खूप गंभीर चूक होती. पण सुदैवानी त्यांनी संधी द्यायचं ठरवलं आणि आमच्याकडे ऍडमिट केलं आणि काही बाकी काही झालं नाही गंभीर परिणाम वगैरे. त्याचा अकाउंटंट होतं, त्यांनी पैसे मोजताना गंभीर चूक केली आणि मग नंतर त्यांना ते पैसे स्वतःच्या पगारातनं भरून द्यायला लागले. कोणाच्या बाबतीत पोलीस केसपर्यंत वेळ आली, नोकरी गेली. तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स हे करत राहिलं तर कामावरती सुद्धा होत असतात.
1: तरी पण मग माणसं कशी यामध्ये अडकतात की एखाद्याला व्यसनाधीनतेनं बाजूला करणं किंवा आधीच आगाऊ सूचना देणं की तू थोडा चुकतोयस बर का, तर असं काही स्ट्रक्चर उभं करता येईल का, याच्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलंय की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा आजार आहे. त्यामुळे त्या माणसाकडे तो एक वाईट माणूस आहे असं न बघता तो एक आजारी माणूस आहे या दृष्टीने बघा आणि त्याला मदत करा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक कंपन्या किंवा ऑफिसेसमध्ये या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. विशेषतः इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ते सुद्धा नेहमी सांगतंय की त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. अलीकडे आम्हाला अनेक कंपन्यांमधून बोलावलं जातं की आमच्या कामगारांसाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम घ्या, व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती द्या, किंवा कोणाला व्यसन लागलं असेल तर त्यांना उपचार द्या. तर खूप ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. जर का स्वतःहून आपण पुढे गेलो, सांगितलं की मदतीची गरज आहे तर लोक तयार असतात. आता बऱ्याच ठिकाणी काउन्सिलर असतात, डॉक्टर्स असतात, त्यामुळे तिथे आपण वैद्यकीय उपचारासाठी गेलो आणि हा प्रॉब्लेम सांगितला तर तिथे सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा अनामिक मद्यपी नावाची एक संघटना आहे आणि जगभर त्यांच्या शाखा आहेत. आपल्या महाराष्ट्रातही प्रत्येक गावामध्ये यांच्या शाखा असतात की आपण नुसतं इंटरनेटवरती बघितलं तरी आपल्याला त्याचे पत्ते आणि फोन नंबर मिळू शकतात. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग घेतात, एकत्र जमतात आणि एकमेकांना अनुभव कथन करतात आणि त्यामुळे त्यांना मदत मिळते. तर अशा प्रकारे हा अवेअरनेस अलीकडे खूप ठिकाणी आलेला आहे. तर याची सुरुवात अशी झाली, अनेक वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये अशी एक घटना घडली की बॉब आणि बिल नावाचे दोन दारुडे एकमेकांना एका संध्याकाळी भेटले आणि ते गप्पा मारत बसले आणि सांगायला लागले की मला कसा दारूमुळे त्रास होतो. आणि मग गप्पा मारून झाल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे बराच वेळ गेलाय आणि आपल्याला दारूची आठवण पण नाही झाली. मग त्यांनी ठरवलं की आपण नियमितपणे असं संध्याकाळी भेटू म्हणजे आपण एकमेकांना मदत करू. तर ही अल्कोहोलिक अनॉनिमस या संघटनेची सुरुवात होती. आणि मग आता ठिकठिकाणी हा सपोर्ट ग्रुप असे लोक एकत्र जमतात, ते एकमेकांना उपदेश करत नाहीत, फक्त एकत्र जमतात आणि अनुभव कथन करतात. संध्याकाळच्या वेळेला एकत्र जमल्यामुळे ती जी पिण्याची वेळ असते तर तेव्हा ते सुरक्षित राहतात. पण अलीकडे तर काही मीटिंग सकाळी असतात, 24 तास ऑनलाईन मीटिंग असतात, ते पण आपल्याला इंटरनेटवर मिळेल की आपल्याला हवी तेव्हा या मीटिंगच्या माध्यमातून मदत मिळू शकते.

0: शकते, याच्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही. डायरेक्टली आपल्या जवळच्या मीटिंगला किंवा ऑनलाईन मीटिंगला आपण जाऊ शकतो आणि या मीटिंगमध्ये जाऊन सुद्धा व्यसनमुक्त राहिलेले हजारो लोक आहेत. आणि याच्यात एक सांगितलं जातं की पूर्ण आयुष्यभराचा निश्चय करू नका, असं म्हणू नका की आता मी जीवनभर व्यसन सोडलं, एवढाच निश्चय करायचा फक्त आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहीन. वन डे ॲट अ टाइम म्हणतात ते त्याला, फक्त आजचा दिवस, आणि एक एक दिवसाच्या हिशोबाने पुढे जायचंय. तर हे कोणीही या संघटनेमध्ये जाऊन व्यसन सोडू शकतं. आणि व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा प्रत्येक गावात असतात. त्यातली अनेक केंद्र अशी आहेत की जी सरकारी मदतीवरती चालतात, त्यामुळे उत्पन्न कमी असेल तरी सुद्धा लोक तिथे जाऊन उपचार घेऊ शकतात.
1: आता यामध्ये हे सगळं जास्त करून आपण अंमली पदार्थांचं बोललो, हे जे मोबाईल नावाचं यंत्र आहे आणि त्याच्यामुळे जो काही वर्तनात्मक प्रश्न निर्माण होत आहेत कामाच्या ठिकाणी आणि असं, तर शेवटी मला असं सांगा की हा प्रश्न सोडवण्यासाठी काही मदतगट तयार झालेत का, वर्तनात्मक काय म्हणू आपण व्यसनाधीनता सोडवण्यासाठी?
0: हो, त्याचेही आता मदतगट अलीकडे तयार व्हायला लागलेले आहेत. या बाबतीत ना आपण प्रत्येकाने स्वतःला मदत करायची आहे. डॉक्टर किंबरली यंग नावाच्या एक सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी सुरुवातीला याच्यावरती काम केलं. त्यांनी याच्यासाठी एक टेस्ट तयार केली, त्याचं नाव आहे इंटरनेट अडिक्शन टेस्ट, IAT, की जी सहजगत्या इंटरनेटवरती आपल्याला उपलब्ध असते. तर 20 प्रश्न आहेत, मग शेवटी त्याचे मार्क मोजायचे, मग त्याचा अर्थ लिहिलेला आहे की इतकं मार्क म्हणजे काय. याच्यामध्ये असं दिसून येतं की 3 प्रकारचे स्तर आहेत, यूज, अब्यूज आणि मिसयूज, म्हणजे वापर, गैरवापर आणि व्यसन. आपण वापर करतोय का, म्हणजे जेवढा लागतोय तेवढाच फोन आपण बघतो ना, उगीच अतिरेकी नाही ना वापर करत. गैरवापरामध्ये आपण ठरवतोय की मला इतकाच वेळ फोन बघायचा आहे, पण ती वेळ टळून गेली तरी आपलं चालू असतं आणि सगळं आपलं एंटरटेनमेंट त्याच्यावर असतं. आणि मग तिथे आपण वेळीत सावध नाही झालो तर मात्र व्यसनाधीनतेमध्ये रुपांतर होतं, आपण पूर्ण त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतो, गुलाम होतो. तर आपण प्रत्येकानेच बघायचंय की आपण वापर करतोय, गैरवापर करतोय का आपलं व्यसनात रुपांतर झालेलं आहे. ही टेस्ट आपण स्वतःला दिली ना तर आपण जरा सावध होतो आणि आपण गैरवापरावर ना वापराच्या स्तरावरती नक्कीच येऊ शकतो.
1: खरं म्हणजे स्वतः आधी शोधणं की मी व्यसन करतोय का, व्यसनाधीन झालोय का, इतरांना तसं वाटतंय का की माझ्या वर्तनामध्ये आणि माझ्या कामाच्या कार्यक्षमतेमध्ये कौटुंबिक स्तरावरती काही बदल होतोय माझ्या व्यसनामुळे, हे पहिल्यांदा मला वाटतं शोधणं ही पहिली पायरी आहे. मान्य करणं स्वतः हा पण एक त्यातला महत्वाचा टप्पा आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं आनंदासाठी व्यसन हे असू शकत नाही, त्याचे दुष्परिणामच आहेत, मग ते आज दिसतील नाही तर उद्या दिसतील. त्यामुळे व्यसन न करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि आपण त्यात अडकलो असू तर मदत गट, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, समुपदेशक यांची वेळोवेळी योग्य त्यावेळी मदत घेणं हाच याच्यावरचा उपाय असू शकतो. हेच मला वाटतं आजच्या आपल्या सगळ्या चर्चेतून, गप्पांमधून मला जे काही दिसतंय ते असं आहे. ही मुलाखत ऐकताना हे जाणवलं असेल, आपली कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर व्यसनाला लांब ठेवणं हीच त्याच्यावरची गुरुकिल्ली आहे. आज मुक्तातही तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप विस्तृतपणे आपण व्यसन, व्यसनाधीनता, त्यातले टप्पे याबद्दल चर्चा केली. आकाशवाणी पुणेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.

0: मृदुला दाढे यांनी गायलेलं, दिनेश केळुसकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वास पाटणकर यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53(2) जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभ

0: मेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पी व्ही सिंधूनं भारताच्या ईशारानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या यमआर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलॅन सोएडजसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2

दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: या नंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणिक चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेऱ्याही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 24 वरून 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत, म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफानी 48 संघ यावेळी पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा होती. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेल्या आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायचे, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोटा छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेती पदक पटकावलेली आहे. त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट, म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 ला अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 ला त्यांचा प्रवेश निश्चित झाला, अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमती जमती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोललात त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढा पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्दे सारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटर

0: किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की चार संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगू शकतो.
1: परदेशाचा अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देणे गरजेचं आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नाही का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र
0: ठरतो,
1: किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ आहे, असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महा

0: जो सर्वाधिक किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ आहे, असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो, तिकडली पात्रता फेरी जिंकून तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तर भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इटसेल्फ हे मोठं आव्हान
1: आव्हान असतं.
0: त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिगुआ सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटं आहेत त्यातले काही पात्र झाले होते, उत्तर अमेरिकेतल्या आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितले की कॅमेरून जो 1990 साली तेव्हाच्या गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतात, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅन्डियागो असेल किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधनं जगातले आघाडीच्या वीक स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉलसाठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष, आता केप वर्देचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीने सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातले आहेत, ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियातनं आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचं फिफा रँकिंग आहे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश, अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत, आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
1: सर, यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल, कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे, आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या, सुरक्षेची आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची, इराणच्या कोट्याची तिकीट पण रद्द केलेली आहे. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही, यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि तुम्हाला ती घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते, आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
0: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल,
1: बरोबर,
0: तिथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत, त्याचे सदस्य असतात, इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो, त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती, आणि त्यावेळेला रशियाने युद्धखोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफाने एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही, फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफानी रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. किंबहुना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही.

0: आता टेक टू म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉ चा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी आपल्याला माहिती आहे की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. त्याचा दूर राजकीय सगळं म्हणजे सुटण्यास अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर टेक थ्री जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलंय. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प त्यांना शांतता पुरस्कार देणं, आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थितीचा एक कॅनव्हस यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती, त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊकच आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला, जागतिक घडी नीट करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50 दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66 वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला, जो इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हते, फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 1922 कतारमध्ये एक राग उफाळून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्रीज. तो अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्याने ऑर्गनाईज करणार, त्यामुळे साईडच्या UAE असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती, त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर झाले. ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यांनी कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळेच्या स्पर्धेचं तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण किती तू सोशल मीडियापासून दूर राहा, किती तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
1: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेषमध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे, आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
1: श्रोत्यो, एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ शके 1948, वार आहे गुरुवार, अर्थात 11 जून 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसानवाणी या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात निशिगंध लागवडीचे अनुभव याविषयी गोपाळ कदम यांची मुलाखत।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। आज आपण गेवराई तालुक्यातील दैठण या गावचे एक तरुण शेतकरी गोपाळ बळीराम कदम यांच्याशी बातचीत करणार आहोत। निशिगंध लागवडीचे त्यांचे अनुभव कसे आहेत आणि त्यातून त्यांना कसा फायदा होतो आहे जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून। नमस्कार गोपाळ।
2: नमस्कार सर।
1: गोपाळ, शेती हा व्यवसाय करायचा हे कधी ठरवलं आणि का ठरवलं?
2: शेती हा व्यवसाय मला पहिल्यापासूनच आवडत होता, त्याच्यामुळं 2012 पासून मी शेतीमध्ये शिरलेलो आहे।
1: शिक्षण किती झालं?
2: शिक्षण माझं MA फायनल झालेलं आहे।
1: शिक्षण झाल्यानंतरही शेतीकडे यावं असं वाटलं?
2: हो।
1: काय कारण?
2: कारण असं की नोकरीच्या शोधात खूप गेलो पण पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही, त्याच्यामुळं शेतीमध्ये येऊन कष्ट करून अनेक प्रकारचे पिकं आणि अनेक प्रकारचे फुलं लावण्याचा मी छंद केला।
1: बरोबर। आणि आता जेव्हा 2012 नंतर 8 वर्ष होऊन गेलेत, तर अशा प्रसंगी काय वाटतं, इथं शेती हा व्यवसाय स्वीकारल्याचा आनंद आहे की दुःख वाटतं?
2: आनंद आहे।
1: का बरं आनंद?
2: निसर्गरम्य वातावरणात राहण्यात येतं, त्याच्यामुळं त्याचाही खूप आनंद वाटतो आणि त्याच्यामुळे मी निशिगंध या पिकाची लागवड केलेली आहे फुलाची।
1: निशिगंधाची लागवड करावी हे मनात का आलं, कसं आलं?
2: असंच औरंगाबाद सारख्या मार्केटमध्ये गेलो, तिथं जे फुलाचं मार्केट बघितलं, त्या फुलाच्या मार्केटमध्ये ज्यावेळेस गेल्याच्या नंतर तिथं हे फुलं कोणती, ती फुलं कोणती, त्याचं मार्केट कसं आहे, त्याची तोडणी कशी आहे, काढणी कशी आहे, हे बघितल्याच्या नंतर असं डोक्यात आलं की आपण निशिगंध पिकाची लागवड केली पाहिजे।
1: बरोबर। कोणत्या साली केली मग पहिल्यांदा लागवड?
2: तर 2012 पासून लागवड करीत असताना तर मला असं वाटलं की आता पिकाची लागवड जास्त, फुलांची लागवड जास्त करावी, तर 2019 मी निशिगंध फुलाची लागवड केलेली।
1: किती एकर शेती आहे बरं तुझ्याकडे?
2: सगळी शेती आमच्याकडे 12 एकर आहे।
1: त्यातलं किती एकर?
2: 10 गुंठेच निशिगंध केलेलं आहे मी।
1: फक्त 10 गुंठे
2: केलेले आहे।
1: पाण्याची काय व्यवस्था आहे?
2: पाण्याची त्याला ड्रिपनी व्यवस्था आहे, पाण्याची विहीर आहे, बोरे।
1: बरं।
2: जवळनं पाटबंधारे पाटाचं बी पाणी देऊ शकतो आपण।
1: म्हणजे पाण्याची पूर्ण उपलब्धता?
2: पाण्याची पूर्ण उपलब्धता।
1: जेवढी शेती आहे तेवढे शेतील 12 महिने पाणी,
2: 12 महिने ठिबकद्वारे पाणी देऊ शकतो आपण।
1: मग आता हा निशिगंध तुम्ही निवडला, साधारणतः निशिगंधाची लागवड करण्याचा महिना कोणता होता?
2: निशिगंध लागवड करण्याचा महिना मार्च ते एप्रिल, या 2 महिन्यात निशिगंध पिकाची लागवड करावी।
1: लागवड करत असताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं तुम्ही?
2: सगळ्यात आधी तर निशिगंध पिकाला जमीन कशी लागते, जमीन, त्याची मशागत, त्याचं व्यवस्थापन, लागवडीचं, त्याला

0: बुरशीनाशक्ती कसं वापरायचं, त्याचं बियाणं कुठून आणायचं. तर पहिल्याच आधी आपण जमीन निवडली, त्याला एक तर पूर्ण हलकी किंवा मध्यम भारी जमीन, चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे त्याला. आणि त्याच्यानंतर तिची आंतर मशागत कशी करायची, नांगरट खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करून घ्यायची, 4 फुटावर तिचे बेड पाडायचे आणि त्याच्यावर ड्रिप लाईन टाकून 1x1 वरनी शेंगंदक कंदाची लागवड करायची.
1: बरं, हा, लागवड करत असताना खत व्यवस्थापन कसं करतं?
0: खत व्यवस्थापन ज्यावेळेस आपण बेड टाकले त्यावेळेसच त्याच्यावर आपण 1840 एक बॅग टाकलेली, त्याला फास्ट गरमी भेटून फोटा होण्यासाठी. आणि शेणखत,
1: हा, शेणखत किती दिलं?
0: शेणखत जवळपास 5 ते 6 बैलगाड्या शेणखत टाकलेलं आहे आपण 10 गुंठ्यामध्ये.
1: हो, म्हणजे शेणखताचा वापरही तितकाच महत्वाचा आहे.
0: शेणखताचा वापरही तितकाच महत्वाचा आहे, त्याला थोडं जैविक पद्धतीने बी सेंद्रिय पद्धतीने केलं तरी चालतंय आणि थोडं रासायनिक पद्धतीने केलं तरी चालतंय. 50-50% आपण दोन्ही वापरलेलं आहे.
1: एकदा लागवड झाल्यानंतर पुढं त्याच्यावर कसं आहे, आता दिवस उन्हाळ्याचे राहतात, पाणी खूप महत्वाचं आहेच, पण पाण्याच्या व्यतिरिक्त उन्हापासून बचाव हा सुद्धा एक महत्वाचा भाग राहू शकतो, तुमचा काय अनुभव आहे त्या बाबतीतला?
0: तर त्याच्यामुळं काय करायचं, दिवसा पाणी देण्याच्या ऐवजी संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान पाणी द्यायचं. 2 दिवसाला निशिगंधाला संध्याकाळी पाणी सोडायचं उन्हाळ्याच्या दिवसात.
1: बरं, किती वेळ?
0: जवळपास 1 ते 1.5 तास.
1: अच्छा,
0: संध्याकाळी 2 ते 3 दिवसाला 1-1.5 तास ठिबकद्वारे पाणी द्यायचं.
1: आणखी काय काय करावं लागतं ते पूर्ण पावसाळ्यापर्यंत रोपं टिकायसाठी?
0: पावसाळ्यासाठी रोपं टिकण्यासाठी काय करायचं, बुरशीनाशक वेळोवेळी त्याला ड्रीपमधून सोडायचं आणि वरून फवारणी पण वेळोवेळी घ्यायची.
1: साधारणतः किती दिवसानं फवारणी
0: करावं? निशिगंधाला खाली बुरशी जास्त लागते कंदाला, तर मग त्याच्यासाठी जवळपास 15 दिवसाला तरी एकदा बुरशीनाशक खाली आपल्याला सोडावं लागतं.
1: अच्छा,
0: 500 ग्रॅम किंवा 500 ml बुरशीनाशक आपण खालून देऊ शकतो ड्रीपद्वारे.
1: आता उन्हाळ्याच्या दिवसात ही जर बुरशीचा प्रादुर्भाव होतो तर पावसाळ्याच्या दिवसात तर मग फारच जास्त होण्याची शक्यता राहू शकते. पावसाळ्यात त्याचं कशा पद्धतीने नियोजन करावं लागतं?
0: तर पावसाळ्यात पावसाचं पाणी साचून द्यायचं नाही जमिनीमध्ये, त्याचा चांगला निचरा होईन अशा ठिकाणीच त्याचे जे बांधबंदिस्ती असती ते बांधबंदिस्ती व्यवस्थित करून घ्यायची की आपल्या निशिगंधामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे पहिलेच.
1: अच्छा,
0: हा, तर त्याच्यामुळं 15 दिवसाला आपण ज्यावेळेस बुरशीनाशक सोडतो त्याच्यानंतर वरून सुद्धा बुरशीनाशकची फवारणी घ्यायची, त्याच्यामुळं त्याचे कंद सडणारच नाही.
1: हा, आणि हे किती दिवसाच्या अंतराने करत राहावं?
0: हे 8 ते 10 दिवसात पावसाळ्यात करावं लागतं, 8 ते 10 दिवस, आणि उन्हाळ्याच्या दिवशी 15 ते 20 दिवस.
1: कंद जे निवडले निशिगंधाचे ते कोणते होते, कोणतं बेण निवडलं आणि कुठून आणलं, कसं मिळालं?
0: औरंगाबाद सारख्या औरंगाबाद रोडला वडीगुद्रीला आम्हाला ते कंद भेटले, त्याची जात आहे रजनी.
1: अच्छा,
0: तर आपण त्याच्यामध्ये 2 जाती इथं, रजनी आणि फुले ज्योतिबा. तर आपण रजनी ही जात निवडलेली.
1: एक कंद साधारणतः केवढ्याला
0: मिळतो? एक कंद जवळपास 5 रुपयाला भेटतो.
1: अच्छा, आणि 10 गुंठ्यासाठी किती कंद?
0: 10 गुंठ्यासाठी आम्हाला 4 गुण्या लागलेले आहेत, तर ते 1 गुणीमध्ये जवळपास 1000 ते 1500 कंद येतात.
1: बरं, नंतर पावसाळा आटोपल्यानंतर साधारणतः जे फुलं येण्याची सुरुवात आहे ते कधी होते?
0: तर मार्च मध्ये जर आपण लागवड केली तर जून जुलैला आपल्याला फुलं चालू होतात.
1: अच्छा, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातच
0: फुलापासून फुलालाच चालू होतात फुल, आणि थोडे निघता जास्त निघायला लागतात.
1: बरं, एकदा फुल यायला लागले की मग ते म्हणजे जमिनीतला कस त्यांना जास्त लागतो किंवा झाडांना सक्षम ठेवण्यासाठी सतत तिकडे लक्ष द्यावं लागतं किंवा काय करतं?
0: सारखं त्याच्यावर लक्ष देऊन त्याचे पानं पिवळे पडतात का, त्याला खत आता कोणतं पाहिजे, मग त्याच्यासाठी आपण 0-52-34 आणि 11-62 हे 8 दिवसाला दर 8 दिवसाला हे खालून ड्रीपद्वारे सोडू शकतो. तर फुलाची फुटवायची जी क्षमता आहे ती जोमाने होती.
1: अच्छा, हो, आणि नंतर काय होतं?
0: नंतर फुलं वाढू लागतात हळूहळू.

0: तीन चार महिन्याच्या नंतर ज्यावेळेस फुलं वाढायला लागतात त्यावेळेस 1 किलोपासून 10 किलोपर्यंत जाऊ शकतात 3-4 महिने. त्याच्यानंतर मग आपण मार्केटच्या शोधात असल्यामुळं आपण औरंगाबादला फुलं टाकतो सध्या.
1: फुलं निघाल्यानंतर जेव्हा कमी राहतात तेव्हा कमी फुलासाठी एकदम औरंगाबाद मार्केट जर आपण गेलो तर तो खर्च होतो का मॅनेज?
0: तर ज्यावेळेस आपले फुलं 5 किलोच्या आतमध्ये निघतील तर असं गेवराई आमचं जवळच गाव आहे तर गेवराई सारख्या ठिकाणी आम्ही फुलं देतो तर तिथं 12 महिन्यासाठी एक फिक्स भाव असतो 80 रुपये 90 रुपये. तर मग त्याच्यानंतर ज्यावेळेस फुलं जास्त निघायला लागतील तर त्यावेळेस आपण औरंगाबादला टाकू शकतो. तर औरंगाबादला
1: तिथं न्यायची पद्धत कशी आहे?
0: तर तिथं न्यायची पद्धत जी आहे तर ती इथून आपल्या गेवराईमधून ज्या पॅसेंजर जातात त्याच्यामध्ये आपण फुलं टाकतो तर त्यांना दर दिवशी त्यांना 50 रुपये द्यावं लागते.
1: बरोबर.
0: हा
1: इथून किती द्यावं लागतं तो साधारणतः किती असतो? म्हणजे औरंगाबादला फुलं पाठवायची असली तर 5 किलोच्या वर मग किती असले तर ते पाठव.
0: हा 10 किलोपासून 100 किलो जरी असले तरीबी त्यांनी 50 रुपयात नेऊ शकतात.
1: बरं.
0: हा
1: आणि मग तिथं गेल्यानंतर?
0: तिथं गेल्याच्या नंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला फुल जातं ज्यावेळेस मार्केटला तिथून 60 रुपये ते घेतात.
1: बरं.
0: तिथून आडत घेतात त्यांची 60 रुपये हमाली. हमाली घेतल्याच्या नंतर मार्केटला गेले फुलं सकाळी 8 वाजता फुलं आपले तिथं मार्केटला जातात.
1: तिथलं व्यवस्थापन कोण करतं?
0: तिथलं व्यवस्थापन सगळं फोन पेला होत.
1: अच्छा.
0: बेटवली फोन पेला पैसे पाठवत.
1: अच्छा. मग भाव लागताना भावाची जे निवड होते ती कशा पद्धतीनं होते? बोली लागली जाते की कसं असतं?
0: हा बोली लागली जाते. आणि दुसरी गोष्ट समजा गणपतीचं जे प्रेड असेल तर गणपतीचे प्रेड मध्ये जवळपास 700-800 रुपये किलो भाव लागतो गणपतीचे प्रेड मध्ये.
1: बापरे.
0: हो. आणि त्याचा पेड ज्यावेळेस आहे त्यावेळेस चांगला भाव असल्यामुळं फुलांना मागणी पण जास्त चांगल्या प्रकारची येते.
1: बरोबर. आता तुम्ही जे मार्चमध्ये लावलेली फुलं आता हा सध्या जानेवारी महिना चालू आहे किंवा फेब्रुवारी महिना समजा चालू असेल जेव्हा आपण मुलाखत प्रसारित करू तर तेव्हा 10 महिने जवळपास झालेले आहेत 11 महिने होत आले आहेत तर या केवळ 11 महिन्याच्या कालावधीत तुमच्या गाठीशी 10 गुंठ्यातले किती पैसे पडलेले आहेत?
0: तर जवळपास माझे फुलं रोज सकाळी तोडले जातात तर ते 15 ते 20 किलो फुलं निघतात. सरासरी 20 किलो फुलं निघतात रोज. तर 50 रुपयांनी जर धरला आपण तर 1000 रुपये होतात
1: रोजचे
0: 1000 रुपये होतात. आणि 500 रुपयांनी जर धरले तर 10000 रुपये मला मिळतात रोज.
1: बरोबर.
0: हो.
1: पण आतापर्यंत किती 1-2-3 लाख रुपये तरी मिळाले का त्याचे?
0: हो चालत.
1: 3 लाख रुपये
0: मिळाले.
1: आणि खर्च किती झाला?
0: खर्च सरासरी त्याला 30-40 हजार रुपये खर्च झाला.
1: म्हणजे खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचं प्रमाण
0: चांगलं आहे.
1: केवळ 10 गुंठ्यात जर इतकं होत तर आणखी दुसऱ्या पद्धतीनं विचार केला
0: तर होऊ शकतं, जास्त होऊ शकतं.
1: आहे का मनात विचार की आहे तेवढंच ठेवायचं की वाढवायचं?
0: तर आता वाढवायचं आहे ते.
1: बरोबर. पण हेच फुलं की याच्या व्यतिरिक्त आणखी काही?
0: त्याच्यामध्ये आपण पॉली हाऊस करून त्याच्यामध्ये निशिगंधाची लागवड करणार आहे. त्याला जे वातावरण जे बाहेर आपल्याला भेटत नाही ते त्याच्या आतमध्ये वातावरण भेटन त्याच्यासाठी आपल्याला पॉली हाऊसची उभारणी करायची आहे.
1: बरं. आता हे फुलाची क्वालिटी चांगली राहण्यासाठी जसं आता रोग आणि किडी याच्यापासून तर त्याचं संरक्षण करणं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी फुलं तजेलदार राहावे याच्यासाठी काही वेगळं करावं लागतं की तसं काही नसतं?
0: त्याच्यावर सरासरी त्याच्यावर काही रोग वगैरे काही जास्त येत नाही. तरी आपण त्याच्यासाठी लिंबोळे अर्क 30 ml पंपासाठी आणि फुलबहार 30 ml. फुलबहार 30 ml हे वापरू शकतो. 15-20 दिवसाला एक फवारणी त्याची पण घ्यायची त्याच्यामुळं त्याच्यावरला तेज जे आहे ते पण चांगल्या प्रकारचं राहणार.
1: समाधानी आहे तुम्ही या फुलाच्या लागवडीमुळे?
0: हो खूप समाधानी आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक प्रोड्यूस कंपनी स्थापन केलेली.
1: बरं.
0: त्या प्रोड्यूस कंपनीबद्दल आम्ही 100 शेतकरी निवडलेले आहेत, सभासद झालेले आहेत त्याचे.

0: कंपनीचे, आणि त्याच्यामध्ये आम्ही 20-20 गुंठे निशगंध फुलाची लागवड करणार आहे.
1: बरोबर. हो, अच्छा, म्हणजे मग समूहाने शेती करायची?
0: समूहाने शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
1: अरे वा, का बरं असा निर्णय घ्यावासा वाटला?
0: असं वाटलं की जिथं एकजुटीने काम होते तिथं एकटा करू शकत नाही.
1: बरं, म्हणजे एकमेकाच्या सहकार्यानं अधिक चांगलं उत्पन्न मिळवू शकेल असं वाटतं.
0: हो हो हो.
1: आता पहिलं पाऊल उचललेलं
0: आहे. पहिलं पाऊल उचललेलं आहे.
1: शुभेच्छा देतो, तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळावं, अधिकाधिक उत्पन्न तुमच्या गाठीशी मिळावं. तुम्ही तुमचे अनुभव आमच्या शेतकरी बांधवांसोबत वाटून घेतले त्यासाठी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: श्रोते, आत्ताच आपण निशिगंध लागवडीचे अनुभव याविषयी गोपाळ कदम यांची शेटे सर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यानंतर ऐकू एक शेतकरी गीत.

श्रोते, आताच आपण हे शेतकरी गीत ऐकलं. या शेतकरी गीतानंतर बीज प्रक्रियेचे फायदे याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषी वाणी या सदरामध्ये पाहणार आहोत बीज प्रक्रिया म्हणजे काय आणि बीज प्रक्रिया करण्याचे फायदे. तर शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके किडके रोगयुक्त आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाण्याचे रोग किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला आपण बीज प्रक्रिया म्हणत असतो. बीज प्रक्रिया करत असताना त्याचे फायदे, यामध्ये पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. बियाणे व रोगाद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येणे या ठिकाणी शक्य होते. बियाण्याभोवती बुरशीनाशकांची सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्रस्थापित होण्यास मदत होते. रोग नियंत्रणाच्या खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बचत या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते. बियाण्याची उगवण शक्ती वाढून उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण वाढ या ठिकाणी करू शकतो. साठवणगृहात साठवणुकीदरम्यान बियाण्यांचे संरक्षण बीज प्रक्रियेमुळे होऊ शकते हे आपण वारंवार पाहिलेले आहे. पीक एकसारखे वाढावे व मशागतीचा खर्च कमी यावा म्हणून ही बीज प्रक्रिया केली जाते. बियाण्याचा दर्जा वाढला तर बाजारामध्ये त्याला चांगल्या प्रकारचा भावही या ठिकाणी मिळू शकतो. मग बीज प्रक्रिया करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? तर बीज प्रक्रियेसाठी वापरायची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात सारखी लागतील याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ती कमी झाल्यास रोगापासून पुरेसे संरक्षण मिळत नाही व जास्त झाल्यास बियाण्याला अपाय होतो. प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद करणे व डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरणे हे आपण या ठिकाणी कटाक्षाने टाळले पाहिजे. त्यापूर्वी असे बियाणे थंड व कोरड्या हवेमध्ये सावलीत साधारणतः 24 ते 48 तास या ठिकाणी वाळवणे गरजेचे आहे. प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून वाळवून ते पेरणी करणे हे अत्यंत महत्वाचे ठरते. शेतकरी बंधूंनो, यानंतर बीज प्रक्रियेसाठी ड्रम वापरावा. तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणामध्ये बियाणे व औषधे घालून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे व मडके तिरके उभे आडवे सुलटे असे काही काळ हलवावे म्हणजे सर्व बियाण्यास एकसारख्या प्रमाणात औषध लागू शकते. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याचीही कटाक्षाने काळजी घेणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या रोगाच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या बीज प्रक्रिया या ठिकाणी आपण करत असतो. मग या ठिकाणी अशा काही बीज प्रक्रिया आहेत जे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये जैविक किंवा जीवाणू संवर्धन प्रक्रिया असते. मग ही प्रक्रिया नेमकी कशी असते? तर 1 लिटर गरम पाण्यामध्ये 125 ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करणे गरजेचे आहे आणि हे द्रावण थंड झाल्यावरती त्यातील पुरेशा द्रावणात 200 ते 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन मिसळणे गरजेचे असते. 10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीत पातळ थरात पसरून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडणे खूप गरजेचे असते. शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळणे गरजेचे आहे. बियाण्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे रायझोबियम किंवा स्पुरद विरघळणारे जीवाणू खत यांचे मिश्रण करून लावणे गरजेचे असते. तर शेतकरी बंधूंनो, हे होते बीज प्रक्रिया पद्धती व त्याचे फायदे. आजच्या कृषी वाणी या सदरामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मी सचिन जगताप आपली रजा घेतो. नमस्कार. श्रोते, आताच आपण बीज प्रक्रियेचे फायदे याविषयीची संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं.

ਰੱਬ ਰੱਬ ਨਾ ਵਰਨ ਹੁੰਦਾ ਕਿ ਰੋਮ ਲਬ।

सोनाराचा श्रीधर मधुबामनाचा मुरलीधर चोखूचा मराचा चंद्र वरल्या आळीचा जालंधर घरा शेजारी आपली घर बाळपणात लो मैत्र अरे तुमच्यात सामील होऊन द्या अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामला विजत्र

श्रोतहो, आताच आपण हे शेतकरी गीत ऐकलं आणि या शेतकरी गीताबरोबरच आजचा किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही याच ठिकाणी समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
4: चार पायांवरून 2 उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या YouTube चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
5: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
7: रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेट बेलो या पालाऊ देशाच्या

च्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते, त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. PV सिंधूनं भारताच्या ईशा राणी बरुहाचा 22-20 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार.
याबरोबरच आकाशवाणी।

0: मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे लोकसंगीताची. माणिक गायकवाड आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्त्री शिक्षण गीत आता ऐकूया.

रामराव सीताराम बागुल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रसार गीत आपण ऐकलं. आता ऐकूया उत्तम गावंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकसंगीत.

अपर्णा मयेकर आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर रवींद्र बिजूर यांनी गायलेलं गीत आता ऐकूया.